नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी राहुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 7 जून 2026, म्हणजेच अधिक ज्येष्ठ सप्तमी शके 1948. सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश.

0: घराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: सर्व प्रायोजकांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणं आणि त्यानंतर शिवगर्जना सिडनी यांच्या ढोल ताशा पथकाबद्दल माहिती.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मान्सून गोव्यात दाखल, महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत पोहोचणार. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात राजकारण शिगेला. मराठा समाजाला ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सवलती देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय, ओबीसी समाज नाराज. आणि रिझर्व्ह बँकेकडून भारतात व्याजदर जैसे थे. मान्सून म्हणजे नैऋत्य मोसमी पाऊस गोव्यात शुक्रवारी दाखल झाला, त्यामुळे येत्या 1-2 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत 10 जूनला तो दाखल होईल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच पूर्व मोसमी पाऊस महाराष्ट्रात शुक्रवारी ठिकठिकाणी झाला, त्यामुळं वातावरणात गारवा पसरला असून आता सगळ्यांना मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता आहे. महाराष्ट्रात पुढच्या सोमवारी म्हणजे 15 जूनपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं सुरू होणार आहेत, त्यामुळे आजचा रविवार हा सुट्टीचा शेवटचा रविवार असून सुट्टीनिमित्त ठिकठिकाणी गेलेले लोक आता मूळ ठिकाणी परतू लागले आहेत. शालेय साहित्य, गणवेश यांच्या खरेदीसाठी ठिकठिकाणी रांगा लागल्याचं चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळं यंदा स्कूल बसचं शुल्क 15% वाढवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारण शिगेला पोहोचलं आहे. एकीकडे महायुतीत शिवसेना नाराज आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचे अर्ज अचानक मागे घेऊ लागल्यामुळं या प्रकरणातलं गौड बंगाल वाढलं आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन रवींद्र फाटक यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड घडवून आणली. प्राजक्त तनपुरे आणि अरुण लखानी यांचीही निवड बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. पुण्यात भाजपचे संजय काकडे यांनी मुलगा विक्रमसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून विक्रम काकडे यांचीही बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काकडे यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन शिष्टाई केल्याचं समजतं. विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीसाठी भाजपनं 150 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. त्यावर नितेश राणे यांनी संजय राऊत यांना बर्नौलची गरज आहे असं वक्तव्य शुक्रवारी केलं, तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत पैसे मोजायला गेले होते का असा सवाल केला. राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही अशाच प्रकारे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी सुरू केलेलं उपोषण 2 दिवसांमध्ये मागं घेतलं. मराठा आंदोलकांवरचे खटले मागं घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दुसरीकडे मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक सवलती देण्याचाही निर्णय राज्य सरकारनं शुक्रवारी घेतला, त्यामुळे ओबीसी समाज नाराज असून ओबीसी समाजानं मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. महागाई दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं व्याजदरांमध्ये बदल न करण्याची भूमिका घेतली आहे. इराण अमेरिका युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचं स्पष्ट निरीक्षण रिझर्व्ह बँकेनं नोंदवलं असून ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी 2-3 तिमाही लागतील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कर्नाटकामध्ये राजकीय घडामोडींनंतर DK शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द आता सुरू झाली आहे. शिवकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यसभेवर जातात की राज्यातच राहतात याची उत्सुकता आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांच्या पुढच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पक्षाच्या 80 पैकी 58 आमदारांनी बंड करून आपलाच पक्ष तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी त्याला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडे आता केवळ 22च आमदार राहिले आहेत. ममता बॅनर्जी यांचे खासदारही फुटण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसारखाच पॅटर्न तृणमूल काँग्रेसमध्येही सुरू असून भाजपच्या इशाऱ्यावरून हे राजकारण सुरू असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अग्रलेख. सकाळनं सकाळ भूमिका या सदराच्या अंतर्गत लाडके आणि दोडके या मजकुरामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये खोटी माहिती सांगून फायदा घेणाऱ्यांना कडक शासन केलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. लोकसत्तानं याच विषयावर माफीचे साक्षीदार या अग्रलेखामध्ये
खिरापती बंद केल्या पाहिजेत असं मत मांडलं आहे. लोकसत्तानं कर्नाटकामध्ये सिद्धरामय्या यांच्या जागी डी के शिवकुमार यांची निवड करून काँग्रेसनं योग्य निर्णय घेतल्याचं शहाणा निर्णय या अग्रलेखात म्हटलं आहे. लोकमतनं पिंजऱ्यामध्ये वाघीण सापडे या अग्रलेखामध्ये ममता बॅनर्जी सध्याच्या परिस्थितीला शरण जातात की वाघिणीसारख्या लढतात हे बघणं उत्सुकतेचं असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनंही याच विषयावर बंगाली बंडाळी असा अग्रलेख लिहिला आहे. आणि आता काही लोकांना भूतानी झपाटल्याचं आपण ऐकतो, पण भूतांना झपाटल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नसेल ऐकलं तर ऐका, कारण महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ असलेले संजय राऊत यांना या भूतांना झपाटलंय. झालं असं की राऊत साहेब नुकतेच भूतान या देशाचा दौरा करून परतले आहेत आणि जिकडं तिकडं ते भूतान या देशाचंच कौतुक करतायत. भूतानची राजशाही चांगली, भूतानची शांतता चांगली, भूतानचं हे चांगलं, भूतानचं ते चांगलं, असे सगळीकडं ते नुसते गोडवे गातायत. म्हणजे संजय राऊत इतके गोड बोलतायत की मोदी, भाजप, देवेंद्र फडणवीस असे नुसते शब्द ऐकले तरी चवताळून उठणारे संजय राऊत ते हेच की काय असा प्रश्न पडावा. एक असाही अंदाज आहे की भूतानमध्ये प्रचंड शांतता असल्यामुळं राऊत साहेबांना ती सहन झाली नाही. भूतानमध्ये सकाळी 9 वाजता माईक घेऊन येणारे TV रिपोर्टर नव्हते, त्यामुळं राऊत थोडेसे विचित्र वागतायत. विचित्र म्हणजे शांत बसणं, काहीच प्रतिक्रिया व्यक्त न करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहरा अतिशय निरागस ठेवणं. असो, राऊत साहेब आता परतलेत, त्यामुळं पुन्हा एकदा राऊत साहेब बोलायला लागतील. मोदी अमित शहा यांना औरंगजेब, अहमद शहा अब्दाली अशा उपमा द्यायला लागतील. महाराष्ट्राची या लोकांनी वाट लावली असं सांगायला लागतील आणि आपल्या सगळ्या मराठी लोकांचे आवडते राऊत साहेब पुन्हा एकदा आपल्याला भेटतील. बाय द वे, एक शंका अशी आहे की राऊत साहेबांच्या अतिशय प्रेमात असलेल्या आदित्य ठाकरे यांनीच तर त्यांना भूतानला जायची कल्पना सुचवली नसेल ना. बरं, इतर मंडळी भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत

0: नमस्कार श्रोते हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आपण ऐकणार आहोत शिवगर्जना सिडनी यांनी सादर केलेली संस्कृती समाज आणि ढोलच्या गजराची वाटचाल. आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत सनतकुमार सदाकाळे, मिलिंद डेंगळे, कोमल जाधव आणि श्रद्धा सातारकर. सनतकुमार, तुम्ही सुरू करू शकता.
1: धन्यवाद राहुल. आज आमच्या पॅनलमध्ये आहेत मिलिंद डेंगळे, हु इज अ फाउंडर मेंबर अँड ॲक्टिव सिनियर मोस्ट मेंबर करंटली टेकिंग लीड रनिंग दिस प्रोग्राम, आणि कोमल जाधव आणि श्रद्धा सातारकर, हु इज द यंगेस्ट ॲक्टिंग लीड मेंबर इन द ग्रुप. सो लेट्स स्टार्ट विथ गेटिंग टू नो अबाउट शिवगर्जना. सो मी मिलिंदला विचारू शकतो आहे, कारण मिलिंद सिनियर मोस्ट मेंबर आहेत शिवगर्जनेमध्ये. आणि मिलिंद, प्रश्न असा आहे की शिवगर्जनेची सुरुवात कशी झाली आणि ही परंपरा ऑस्ट्रेलियामध्ये सुरू करावी अशी संकल्पना कशी निर्माण झाली आणि कोणी आणली, कशा पद्धतीने इथे सुरुवात केली, त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी जाणीव करून दिली तर उत्तम होईल.
2: धन्यवाद सनत. नमस्कार मंडळी, मी मिलिंद डेंगळे शिवगर्जना सिडनी रिप्रेझेंट करतो. शिवगर्जना एक ढोल आणि एक ताशावर सुरू झाली होती 18 वर्षापूर्वी. हे 18 वर्ष चालू आहे. एक ढोल एक ताशावर चालू झालेली शिवगर्जना आज 70 ढोल आहेत आणि जवळ 30 ताशे आहेत. आज शिवगर्जनेकडे 104+ मेंबर्स आहेत आणि यावर्षी 43 मेंबर्स ऑन द वेटिंग लिस्ट आहेत. एक एक मेंबर वाढत गेला, वाद्य वाढत गेले, मेंबर्स वाढले, ढोलताशाची प्रचिती वाढत गेली सिडनीमध्ये. आम्ही फक्त ढोल आणि ताशा हेच वाजवायचो, त्याला नाव वगैरे काय नव्हतं. पुण्यातून एक कपल इथे आलं, शिवगर्जना पुणे त्यांना रिप्रेझेंट करत होते, इथे आले, त्यांनी शिवगर्जना हे नाव दिलं आणि तिथून शिवगर्जना सिडनी हे वाटचाल चालू झाली. सुरुवातीला प्रॅक्टिसेस करायचो आम्ही, कुठे पार्कमध्ये करा, नंतर मिंटो मंदिर मध्ये प्रॅक्टिस करत होतो. आजूबाजूला लोकवस्ती खूप कमी होती, त्यामुळे 2 ते 3 वर्षे तिथे प्रॅक्टिसेस केली. आणि ढोलताशाचा आवाज आपल्याला माहिती किती मोठा असू शकतो, त्यामुळे तिथे जशी रहदारी वाढत गेली तसे नॉईज व्हायोलेशनचे प्रॉब्लेम्स वाढत गेले. खूप ठिकाणी वेगवेगळे लोकेशन्स ट्राय केले, पार्कमध्ये, नदी किनारी, पण आवाज काही थांबेना आपला. काहींनी सुचवलं की हेलन्सबर्गला का नाही ट्राय करत, आपण तिथे तसंही दरवर्षी वाजवतो. मग हेलन्सबर्ग SVT कमिटीबरोबर मीटिंग झाली, त्यांना आमचे प्रॉब्लेम्स सांगितले, त्यांनाही कल्पना सुचली, त्यांनी आपल्याला स्टोरेजला जागा दिली, प्रॅक्टिसेसला जागा दिली. आता नवीन मेंबर जेव्हा विचारतात प्रॅक्टिस कुठे करता, तर SVT हेलन्सबर्ग सांगितल्यावरती 10-8 लोकं तसे गळतात. पण तेव्हा बरेच मेंबर्स, नवीन मेंबर्स किंवा अजून जुने मेंबर्स विचारतात की SVT का, तर SVT का, याचं कारण आहे की SVTला पार्किंग भरपूर आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम येत नाही कधी, नॉईजचा इश्यू येत नाही कधी, जेंट्स आणि लेडीज टॉयलेट्स आहेत, कॅन्टीन आहे. आपण दर संडेला प्रॅक्टिस करतो 10 वाजल्यापासून, डिपेंडिंग वेदर कसं आहे, 2, 3, 4 वाजतात. कॅन्टीनचा खूप फायदा होतो. पण मेन तिथे स्टोरेजला जागा मिळते, शेड दिलं आहे, कंटेनर दिलं आहे, त्यामुळे स्टोरेजचा प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून SVT थोडंसं लांब पडतं, आपल्याकडे खूप लांबून लोक येणार आहेत SVTला. पण ज्यांना खरंच वादनाची आवड आहे, ज्यांना खरंच परफॉर्म करायचं आहे, ज्यांना खरंच ढोलताशाची आवड आहे, तेच लोक लांबून येतात. तर आज आपल्याकडे 104+ मेंबर्स आहेत, 43 मेंबर्स ऑन वेटिंग आहेत. सांगायची मेन गोष्ट अशी आहे की 43 पैकी 28 मुली आहेत आणि ह्यावर्षी गॅरंटीड गर्ल्स विल बी टेकिंग ओवर बॉयज 100%. आणि ढोलताशाचं वादळ एवढं वाढलं आहे आपण कॅनबेराला एक नवीन टीम सेटअप करतो आहे, तर त्याच धर्तीवरती मेलबर्नमधून पण दोन इन्क्वायरीज आल्या होत्या की तुम्ही मेलबर्नला कधी चालू करताय, पण इट्स वे टू फार, लेट सेटअप कॅनबेरा फर्स्ट.
1: थँक्यू मिलिंद. मला कोमलला एक प्रश्न विचारायचा होता की तुला जेव्हा इथे या ग्रुपला जॉईन केलंस, तुझ्या मनामध्ये काय संकल्पना होती की मला का या ग्रुपला जॉईन करावं असं वाटतंय?
3: धन्यवाद काका. नमस्कार श्रोता हो, मी कोमल आणि मी इथे 2019 ऑस्ट्रेलियाला आले आणि मला आधीपासूनच खूप ढोलताशा वाजवायची आवड होती आणि दुर्भाग्याने भारतात कधी वेळ मिळाला नाही आणि मी मोस्टली शाळेनंतर महाराष्ट्राबाहेरच राहिले म्हणून संधी पण मिळाली नाही मला. तर इथे आल्यावर मी म्हटलं इथे जर आहे असं काही आपलं कल्चरल ग्रुप आहे, लोकल मराठी ग्रुप आहे, तर गुगल केलं मी आणि आपलं शिवगर्जना सिडनी आलं. मी लगेच मिलिंददादाला फोन केला, बोलला हो या तुम्ही नक्की प्रॅक्टिसला. आणि मेन इथे होता की इथे खूप एकटेपणा वाटायला लागला सुरुवातीला, घरापासून इतक्या लांब, कोणी अजून मित्र नाही, नातेवाईक नाही. तर माझ्यासाठी मोठं मोटिवेशन होतं की आता मला संधी पण मिळाली आणि वेळ पण होता इथे भारतापेक्षा कंपॅरेटिव्हली, आणि मराठी बोलायला कोणी मला मिळालं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. इथे मराठीत मला म्हणजे घरी बोललं तेवढंच,
1: तुला घराबाहेर
3: घर मिळालं, घराबाहेर घर मिळालं खरंच. म्हणजे मराठीत बोलता येईल मला आणि मिलिंददादा म्हणा, चंदूदादा म्हणा, ज्ञानादादा म्हणा, इतके सपोर्टिव्ह सगळे, इतके म्हणजे खरंच इट्स लाईक अ सेकंड फॅमिलीसारखंच वाटायला. म्हणजे इतकी काळजी घेतात, इतकं म्हणजे असं नाही की फक्त आले ढोलताशा वाजवल्या आणि गेले, ते ॲक्च्युली जेन्युइनली मला माहिती रात्री 2 पण फोन केला तर दे आर देअर फॉर मी. तर तो खूप एक दिलासा होता. आणि मेन म्हणजे मला जी इतक्या वर्षापासून मी जे करू शकत नव्हते ते मला इथे करायला मिळालं आणि बाकी मग नवीन मित्र झाले माझे, इतकी ओळख झाली नवीन लोकांशी वाजवायला. सो ट्रूली होम अवे फ्रॉम होम.
1: विशेष म्हणजे महिला म्हणून तुला हा एक प्लॅटफॉर्म मिळाला, राईट, सांस्कृतिक गोष्टी जपण्याचा आणि तुमचा जो वारसा आहे आपला हिंदू संस्कृतीचा तो तुम्हाला इथे मिळतो.
3: बरोबर, मला म्हणजे स्वतःच संधी मिळाली ती तर मोठी गोष्ट होतीच, की इतक्या लांब आलो आपण ऑस्ट्रेलियामध्ये तरी मला आपली संस्कृती जपता येते, आपले नवीन वाद्य शिकता येत आहेत, पण ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्याचा प्रचार प्रसार करता येतोय तो एक गर्व पण होता.
1: तुला नवीन जॉईन झाल्यानंतर काय वाटलं, कसं वाटलं?
3: मला नवीन जॉईन झाल्यानंतर जसं मी सांगितलं मेन माझं तेच होतं की आहे अजून मराठी बोलणारे लोक पण इथे आहे, मला मराठीत सगळ्यांशी बोलता आलं तेवढा एक खूपच मला चांगला एक्सपिरियन्स वाटला. प्लस मला नवीन वाद्य शिकता आलं, नवीन इतक्या नवीन लोकांशी माझी ओळख झाली. आणि मेन म्हणजे माझा जो सुरुवातीला खूप एकटेपणा झाला होता तो माझा खूप कमी झाला, की आता दर रविवारी मला भेटता येत आहे लोकांना, बोलता येत आहे त्यांच्याशी, आय कॅन स्पेंड टाईम विथ पीपल. तर तो एकटेपणा माझा गेला. अँड ॲज यू राईटली सेड, आपली संस्कृती जपून इथे सगळ्यांसमोर ढोलताशा वाजवण्याचा जो एक गर्व होता ती संधी जी मिळाली, दॅट इज सेकंड टू नन.
1: म्हणजे माझ्या माहितीनुसार तुला थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, थोडीशी माहिती देशील शिवगर्जनेचा अर्थ काय होतो आणि शिवगर्जना प्रत्येकाला काय मेसेज देऊ शकते?
3: शिवगर्जना म्हणजे मेनली जर इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हटलं तर यू कॅन से रोअर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे ती गर्जना आली की सगळ्यांना वाटते ठीक आहे छत्रपती आले, छत्रपती आणि त्यांचे मावळे आले, ती गर्जना. आणि आपल्या भारताबाहेरच नाही, भारतातसुद्धा कुठेही ढोलताशा वाजला की त्यांना माहिती आहे मराठे आले, ढोलताशाचा तो आवाजच आहे. तर त्याचा अर्थ आहे शिवगर्जना, की मराठे आले, छत्रपती शिवाजी महाराज आले, त्याचा तो अर्थ होतो. आणि इथेच नाही, आपलं किती कॅनडामध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये इतके ब्रांचेस आहे. पुण्यात शिवगर्जना मेनली पुण्यात 2002 चालू झाली, आपल्याला इथे 18 झाले. तर ही जी गर्जना आहे आपण भारतातच नाही बाकी भारताबाहेरसुद्धा म्हणजे मराठे आले रे आले मराठे आले ते ढोल ताशाच्या आवाजाने त्याचा खरा अर्थ शिवगर्जना.
1: धन्यवाद
0: श्रोते. एक गाणं ऐकूया आणि पुढे कार्यक्रम चालू ठेवूया.

0: नमस्कार मंडळी. शिवगर्जना ही काय सिनियर लोकांसाठी किंवा अडल्ट्सनीच परफॉर्म करावं असं काही नाही. आमच्या ग्रुपमध्ये आय थिंक एज टू
1: 4 वर्षापासून 60 वर्षापर्यंत जी लोक
0: असं कॉम्बिनेशन आहे आमच्या ग्रुपमध्ये. तर सगळ्यांसाठी तुमच्या ज्या काही सांस्कृतिक गोष्टीचा दूर गेलेल्या गोष्टी आहेत असं वाटतं, शिवगर्जना इज द प्लॅटफॉर्म. कम या, बघा, 15 मिनटं थांबला तर तुम्हाला वाटेल आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इट. तर मला असं विचारायचं, आता मी बॉटम अप स्टार्ट करतो की ॲज अ यंगर मेंबर तू बरेच वर्ष झालं ग्रुपमध्ये आहेस श्रद्धा, तुला काय वाटतं की ह्या लहान मुलांनी कसं त्यांनी त्यांची वाटचाल शिवगर्जनेकडे केली, आणि जे मेंबर आता ऐकतायत त्यांच्या मुलांसाठी त्यांनी काय करावं असं तुला वाटतं?
2: नमस्कार, मी श्रद्धा, अँड मी 2019 ढोल वाजवते शिकली आहे, अँड आय ओसो शिकवते पण आता, आय ट्रेन मेंबर्स इज वेल. अँड आय थिंक शिवगर्जना सिडनी एक ॲब्सल्युटली अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे फॉर यंग किड्स टू नॉट ओनली बी क्लोज टू देखावच्या, लर्न ढोल, मेक फ्रेंडशिप्स, ऑथेंटिक फ्रेंडशिप्स, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली फ्रॉम सिनियर मेंबर्स आपले सॉफ्ट स्किल्स पण वाढतात इन टर्म्स ऑफ डिसिप्लिन, लीडरशिप, लर्निंग एक्झॅक्टली हाउ टू ट्रेन. मिलिंद काका, इफ त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली नसती ॲज अ ढोल लीड, सुद्धा पुढे जा, आय वॉन्ट यू टू लीड दिस परफॉर्मन्स, इफ ही डिडंट पुश मी आउट ऑफ माय कम्फर्ट झोन, मी जिथे आहे आत्ता, द कॉन्फिडन्स आय हॅव, जे डिसिप्लिन आहे मला, पीपल स्किल्स, मला ते कधीच नसतं माझ्यामध्ये तसं. अँड आय थिंक फॉर लिटल किड्स वी हॅव, व्हॉट वॉज द एज 4 पर्सन, दे पेरेंट्स डोंट इवन प्ले, त्यांचे आई वडील फक्त जस्ट टू सपोर्ट दे किड्स, जस्ट द फॅक्ट कॅट त्यांच्या मुलांना वाजवता मिळेल, दे एन्जॉय द फ्रेंडशिप्स दॅट दे हॅव क्रिएटेड, त्यामुळे येतात. अँड इट्स अ रिअली ग्रेट ग्रेट एन्व्हायरमेंट, इवन स्पीकिंग not just from kids to adults, we also have international students that are actually trained members. By default the senior members are kids, they navin shikavtat, they have we build authentic friendships with them, and there's a lot to learn from younger members as well as senior members, and without the senior members I don't think that we would have a lot of leadership as we have, the authentic relationships that we have, which is great. Yeah,
0: mi attacha anubhav sangto, shraddhala mi marathi script hatat dili ani hi script tula refer karayche, shraddha matli mala marathi vachta yet nahi karan ki ti shiklis nahi, pan ata tumhala kalal asel ti fluently marathi bolte, tula kay vatta ki kuthun tula marathi shikta ali, aai vadlancha ek support tera aahe?
2: Yes.
0: तुला काय वाटतं की या ग्रुपमध्ये आल्याने मुलं शिकतील?
2: ॲब्सोल्युटली. मला मराठी लिहिता आणि वाचता येत नाही, बट इन टर्म्स ऑफ पिकिंग अप अँड स्पीकिंग मराठी आय कन्सिडर माय सेल्फ प्रिटी गुड ॲट इट. अँड आय थिंक हॅविंग ईच वीक ऑन अ संडे कमिंग टू प्रॅक्टिस, स्पेंडिंग 3 to 4 hours विथ एव्हरी वन, माझी मराठी खूप इम्प्रूव्ह झाली आहे. नवीन टर्मिनॉलॉजीज, learning things like what a vadan is, what a pathak is, tisra hat, pehla hat, panchwa hat, saatwa hat, I'm an expert now. Still a long way to learn, but it's definitely a great great platform to make sure that marathi pan is an ongoing language even in western country, which is important. Yeah,
0: thanks Sharta. Milind, aplya group madhe je kai सिनियर मेंबर आहेत म्हणा किंवा त्यांनी भरपूर वेळ भारतामध्ये शिकून आलेले आहेत, त्यांच्याकडं पाहिलं की असं वाटतं की शिकलं पाहिजे, पण काही आपले लॉंग टाईमपासनं मेंबर्स आहेत, ॲज अ ग्रुप मिलिंद बिईंग मॅनेजिंग दिस दीज मेंबर्स, हाऊ डू यू मॅनेज, आणि what you think seniors are doing?
1: मॅनेज करायचं म्हटलं तर खूप काही सांगण्यासारखं आहे. जसं आधी सांगितलं की आपल्याकडे 4 वर्षापासून वादक शिकणारे आहेत. सिनियर मेंबर्सचं कसं होतं, तुम्हाला एक त्यांच्याकडे ऐतिहासिक पाळीमुळे दिसतात, त्यांच्याकडे व्हॅल्यूज आहेत, लहान मुलांकडे बघायचे दृष्टिकोन वेगळे आहेत, शिकवायचे दृष्टिकोन वेगळे आहेत. मेन म्हणजे मराठी बोललं जातं आणि ह्यातनंच मुलं शिकतात. बऱ्याच वेळा मुलं इंग्लिशमधनं प्रश्न विचारतात आणि आम्ही मराठीत उत्तर देतो. असेच मुलं शिकत जाणार आहेत आणि शिस्त लागली जाते टीममध्ये. बरेचसे पॅरेंट्स असे आहेत की मुलांना ह्याच्यासाठी पाठवतात की शिस्त लागते, मार्गदर्शन मिळतं, एक सांस्कृतिक आधारस्तंभ तयार होतो त्यांच्यामध्ये. ज्येष्ठ सदस्यांना म्युझिक ऐकून ते आंघोळी पडलेलं आहे, त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे. म्हणजे पारंपरिक पद्धती ज्या आहेत त्याची जी मूल्यं आहेत ही सिनियर्सकडनंच मिळणार, कारण इथल्या मुलांना तसं शिकवलं जात नाही शाळेमध्ये. त्यामुळे हे जे मार्गदर्शन आहे, जी शिस्त आहे, हे सिनियर्सकडनंच मिळू शकते. पण आता सिनियर असलं की आम्ही कसं करतो की आम्हाला गायडन्स मिळतो त्यांच्याकडनं, ट्रेनिंगला त्यांचा उपयोग होतो. जेव्हा प्रॅक्टिसेस चालतात नवीन मेंबर्स जुन्या मेंबर्स, म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं त्यांच्यातलं टॅलेंट फाईंड करतो, स्किल फाईंड करतो, याच्याने मग त्यांना पुढे आणण्यात मदत होते.
0: आणि मिलिंद, आपण प्रत्येक मेंबरला एक जबाबदारी देतो बरोबर, की या गोष्टीचं लक्ष आपण द्यावं, त्यामुळे एक माणूस सगळंच पाहतोय असं नाही होत बरोबर. त्यामुळे युअर लाईफ बिकम बिट इझी राईट सिनियर मेंबरला, किंवा यंगर जनरेशनला पण यू आर गिविंग अपॉर्च्युनिटी. लाईक श्रद्धा इज ऑन ढोल लिडिंग फ्यू थिंग्स एज वेल.
1: हे टॅलेंट फाईंडमधनं झालं आहे. तर श्रद्धाला एक इक्विपमेंट दिलं की ती आता ढोल तर ती झोपेत पण वाजू शकते. आता ह्यावर्षीपासून आत्ताच येतं ती अशी बोललं तर शी इज गोईंग टू टेक ओवर ताशा नाव, शी इज गोईंग टू लर्न ताशा. तर असेच मल्टी टॅलेंट तयार होतात, स्किल फाईंड होतं. पण हे होतं कधी, तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस लेसनला येता आणि प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करता, प्रामाणिकपणे तुमचं स्किल डेव्हलप करायचा प्रयत्न करता, त्याच्यातनं हे फाईंड होऊ शकतं.
0: थोडक्यात काय म्हणायचं आहे की ढोल हा इंटरटेनमेंटचा पार्ट नाही, तर तुमच्या पर्सनल स्किल्सचा पार्ट आहे, ज्यांनी तुमची पर्सनल डेव्हलपमेंट होते, कम्युनिकेशन स्किल्स वाढतात, सोशल स्किल्स वाढतात. नॉट जस्ट की फोनवरती सोशल राहिलं म्हणजे सोशल आहोत. तुम्ही या ओपन प्लॅटफॉर्मवरती, तुम्ही टाईम स्पेंड करा लोकांसोबत, मिंगल करा, मराठी शिका, लीडरशिप स्किल शिका, इक्विपमेंट शिका, एनर्जीमध्ये डान्स करा. तर अजून काय सांगू शकाल?
1: अजून सांगू शकतो की बरेचसे जे पॅरेंट्स आहेत ज्यांची पाळमुळं अजून पण इंडियात आहेत, त्यांना वाटतं की त्यांच्या मुलांनी ढोल ताशा शिकावा. नॉट नेसेसरी सगळ्यांना त्यात इंटरेस्ट असेलच. काही जणं बळजबरीने त्यांना टीममध्ये ढकलतात, ते दिसून येतं, कळून येतं. एक दोन प्रॅक्टिसेसमध्ये त्यांना सांगायला लागतं पॅरेंट्सना की यार नाही होतं त्याच्याकडनं. मग आम्ही पॅरेंट्सना हे सांगतो की तुम्ही नुसतं प्रॅक्टिसेसच्या दिवशी या, आजूबाजूला थांबा, ती आवड निर्माण होऊ देत मुलांमध्ये. तुम्ही पुश करून काय उपयोग होणार नाही, ती मुलांना आतनं यायला पाहिजे, आतनं डेव्हलप व्हायला पाहिजे, तर ती मुलं जॉईन होतील, शिकू शकतील. पुश करून नाही होणार, ते आतनंच यायला पाहिजे.
0: ती आणण्यासाठी तुम्हाला मुलांना घेऊन यावंच लागेल. त्याला डे वनला म्हणू नका की तुला वाजवायचं आहे. 2-3 वेळेस घेऊन या, आवाज ऐकू द्या, त्याला स्वतःला वाटेल की मला हे करायचं आहे. आणि हे अनुभवाने बोलतो आहे आम्ही, आमच्या नॉलेजनी नाही. कारण मुलांनी पालकांना फोर्स करून आणलं आहे की मला उद्या नेक्स्ट टाईम वाजवायचं आहे. त्यामुळं फक्त पालकांना एवढंच करायचं आहे, मुलांना घेऊन व्यंकटेश्वरा मंदिरात यायचं आहे. तिथे कॅन्टीन आहे, जेवणाचा आनंद घेऊ शकता, म्युझिकचा आनंद घेऊ शकता, ढोलाचा आनंद घेऊ शकता. वाटलं की बीचवर जायचं आहे, 2 मिनिटांवर बीच आहे, जाऊ शकता. त्यामुळे एक दिवसाची ट्रिप होते असं म्हणू शकतो आपण. तर नेक्स्ट पॉइंट माझा श्रद्धाला आहे. ॲज अ यंग जन, तुला जॉईन असं व्हावंसं वाटलं, कारण की तुझे बाबा पण वाजवतात, बाबा कोर मेंबर पण आहेत, पण ॲज अ न्यू यंगर पीपल जे भारतातनं पण येतात, डे वनला इथे येतात, तर तुला त्यांचा अनुभव काय सांगता येईल, की त्यांचे काय आणि तुझे काय अनुभव आहेत त्याच्या?
2: त्यांच्यासोबत बोलून अँड आय कॅन डेफिनेटली स्पीक ऑन बिहाफ ऑफ देम इज दे फ्रँकली फील homesickness when they come to Australia, and I've heard them say ki coming to practice every week on a Sunday truly gives them that sense of home away from home, and the one sort of area environment jithe te bolu shaktat marathi madhe, they can frankly make jokes, cheshta karu shaktat, etc. And I think that it's just it's been a great platform for me to be closer to the Marathi community. The Marathi community is large in Sydney, but it's really, really unique. Shivagarjana Sydney was the one environment that actually made me feel very welcome, very inclusive, and truly just comfortable to make maje swatache friends, mitra mandali. And I'm really prideful of Shivagarjana Sydney. It's truly maje identity. Garjanan, it's developed kelili ahe, and I don't want to ever lose it. I have a very strong attachment with it. And yeah, it's also a very great platform for me to share my musical talents as well, which is very valuable to me, invaluable.
0: Thank you, Shrota.
3: Shrota, ek gaana ekun pune gappa goshti chalu thoya.

0: मिलिंद, आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिसेस कसं करतो, ग्रुप कसा बनला, कुठल्या प्रकारचे मेंबर्स आहेत, पण आपण कुठल्या कुठल्या इव्हेंट्समध्ये परफॉर्म करतो आणि लोकांना परफॉर्म करण्याचं कसं चान्स मिळणार आहे?
1: जेव्हा शिवगर्जना फॉर्म झाली तेव्हा आपण फक्त मिंटो गणपतीसाठी परफॉर्म करत होतो. मग त्याची ढोलताशाचा आवाज गुंजत गेला, प्रचिती वाढत गेली. आता आपण कल्चरल इव्हेंट्स करतो, रिलिजियस करतो, कम्युनिटी इव्हेंट्स करतो, नॅशनल इव्हेंट्स करतो. तर ते ब्रेकडाऊन करायचं म्हणजे कल्चरल इव्हेंट्समध्ये आपण काउन्सिलचे स्ट्रीट फेस्टिवल्स असतात, काउन्सिल बॅक्ड इव्हेंट्स असतात, होळी असते,

0: कल्चरल इव्हेंट्स असतात त्या तिथे आपल्याला बोलवलं जातं. आपण ॲज फार ॲज वोलोंगॉंग जातो आणि त्याच्या पुढे आपण गेलो होतो. रिलिजियसमध्ये गणपती तर असतोच, दुर्गापूजा, महाशिवरात्री. स्पोर्टिंग इव्हेंट्समध्ये सांगायचं झालं तर क्रिकेटसाठी परफॉर्म केला आहे आपण, नॅशनल खो खोसाठी परफॉर्म केलं आहे. मागच्या वर्षी AFL वुमेन्सच्या गेमसाठी परफॉर्म केलं आहे. तर त्यावेळेसचा जो एक्सपिरियन्स आहे ऑर्गनायझर्सना AFL वुमेन्सचा, तो बघून त्यांनी आपल्याला यावर्षी AFLच्या मेन्स टीमच्या गेमसाठी इन्व्हाइट केलं आहे. सो 20 जूनला NG स्टेडियममध्ये एक हेरिटेज गेम आहे तो. 12 ते 14 आणखीन परफॉर्मर्स असतील व्हेरियस कंट्रीजमधले, आपण पण आहोत. शिवगर्जन सिडनी आहे, स्टेजवर आहे, पण मेन इम्पॉर्टंटली की त्यांनी आपल्याला चूज केलं की मेन ग्राउंडमध्ये परफॉर्म करायचं आहे, जिथे आपण त्यांच्या मेन प्लेयर्सना इन्व्हाइट करतो आहे ग्राउंडवर. तो एक मोठा स्टेप फॉरवर्ड असणार आहे आपल्यासाठी. सो AFL गेमपर्यंत पोहोचलो आहे. सो वी आर एमिंग फॉर ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करायला मिळते का NRL गेमसाठी. एक दरवर्षी एक हेरिटेज गेम होतो स्टार्ट ऑफ द सीझन. सो वी आर ट्राईंग फॉर दॅट. प्रीडॉमिनंटली वी डोंट एंटरटेन एनी पॉलिटिकल इव्हेंट्स, जिथे पॉलिटिक्स असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीचा इव्हेंट असेल. सो वी डोंट एंटरटेन दॅट. आणि पर्सनल इव्हेंट्स तर आम्ही करत नाही, कारण एका इव्हेंटला केलं तर इट विल ओपन डोर्स फॉर एव्हरीबडी. दरवर्षी कित्येक इन्क्वायरीज येतात, कोणाच्या लग्नाला वाजवायचं आहे, मुलांच्या लग्नाला वाजवायचं आहे, बर्थडे आहे, शॉप ओपनिंगचे सेरेमनीज आहेत, बट वी स्टे अवे फ्रॉम देम. अँड एकदा कुठे वाजवलं, कोणाच्या लग्नात वाजवलं, तर इट विल बी अ पार्ट ऑफ अवर जर्नी विच वी डोंट वॉन्ट. सो वी आर स्टेइंग अवे फ्रॉम पॉलिटिकल अँड पर्सनल इव्हेंट्स.
1: आणि स्पेशली मेन्शन करतो की जायंट टीमच्या प्लेयरना पण ढोल वाजवण्याची इच्छा झाली आणि मिलिंद आणि टीम गेली होती स्पेशली त्यांना ट्रेन करण्यासाठी. पण
0: त्यांच्या टीमला ट्रेन करायला जस्ट दाखवायला की आपले वाद्य काय आहेत, कसं वाजवतो, कसं त्याचा जुगाड करतो, कसं बांधतो आपण, हे मागच्या आठवड्यात एक छोटी टीम गेली होती तर त्यांना दाखवलं. त्यांच्या प्लेयर्सनी ढोल बांधला कमरेला, वाजवून बघितलं. दॅट वॉज अ स्टेप फॉरवर्ड फॉर अस.
1: म्हणजे थोडक्यात सांगायचं की या टीमनी एवढी शक्तिशाली एनर्जी निर्माण केली आहे ऑस्ट्रेलियामध्ये म्हणा किंवा सिडनीमध्ये, कारण सिडनी इज नाव 60% आय वुड से, कारण कॅनबेरामध्ये पण आवाज जाऊन पोचला आहे आणि लकीली श्रद्धा कॅनबेरात काम पण करते आणि त्यांना ट्रेन पण करते आहे. अपार्ट फ्रॉम ढोल, या ग्रुपला असं वाटलं की लेट्स नॉट जस्ट स्टिक टू मराठी कम्युनिटी, कारण इव्हेंट जसं मिलिंद म्हटलं, इव्हेंट ह्या नॉट जस्ट मराठी ग्रुपच्या असतात, पण साऊथ इंडियन म्हणा किंवा नॉर्थ इंडियन म्हणा, एनी बेंगॉली इव्हेंट्स ऑल्सो. त्यांनी आम्हाला एक एनर्जी दिली की नाही, आपल्या विंग्स थोड्याशा पसरवल्या पाहिजेत ढोलापासनं. त्यामुळे आम्ही एक प्रयत्न केला एक म्युझिकल इव्हेंट करण्याचा, होपफुली की बरेच लोकांनी तो प्रोग्राम पाहिला पण असेल फेसबुकला म्हणा लाईव्ह म्हणा. जर तुम्ही मिस केलात तर अजूनही तसे प्रोग्राम येतील. तर हा प्रयत्न असा होता की यंग टॅलेंट म्हणा किंवा सिनियर्स, आम्ही त्यांचं कॉम्बिनेशन बनवतो की फ्युजन टाईप, आणि कारण यंगस्टर्सना सिनियरकडनं शिकायला मिळावं असं प्लॅटफॉर्म आम्ही देतो आहे, की ज्यांना म्युझिकचा पॅशन आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म हवा आहे, तर आम्ही ॲन्युअली मिलिंद असं म्हणू शकतो की प्रयत्न असणारे आपण वर्षातून एकदा तरी तसा प्रोग्राम करू, जर आम्हाला इनफ पब्लिककडनं सपोर्ट मिळाला तर. तर आम्ही एक प्रोग्राम केला होता रॉक अँड ढोल, त्यामध्ये खूप छान पार्टिसिपेशन. आणि मिलिंद मे बी यू कॅन शेअर व्हॉट फीडबॅक यू गॉट फ्रॉम पीपल.
0: रॉक अँड ढोलचा एक्सपिरियन्स खूप पॉझिटिव्ह होता. खूप सिनियर्स लोकांनी थांबून थांबून सांगितलं की प्रोग्राम खूप छान आहे. प्रोग्राम छान होताच, तो अरेंजही तसा केला होता, परफॉर्मर्स पण तसे होते, पण इम्पॉर्टंटली सिनियर लोकांनी हे सांगितलं की तुम्ही बॉलिवूडपेक्षा लांब राहिलात, बॉलिवूडपासून लांब राहिलात. तर एकही बॉलिवूडचं गाणं नव्हतं, बॉलिवूडचा डान्स नव्हता, सो दॅट मेड दॅट

0: rock and roll a bit unique performance and a unique experience as well. त्यामुळे असे प्रोग्राम करायचा विचार आहे. हळूहळू होतील, दरवर्षी होईल नाही होईल सांगता येत नाही, बट प्रयत्न असतील. होपफुली वी गेट मोर एंटरटेनर्स, मोर परफॉर्मर्स, आणि परफॉर्मर्सनं पण एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. दुसरी गोष्ट सांगण्यात आली की बरेचसे कार्यक्रम होतात असे, बट दे स्टिक टू वन पर्टिक्युलर कम्युनिटी, वन पर्टिक्युलर कल्चर. सो दिस डिंट हॅपन इन आवर रॉक अँड रोल इव्हेंट. सो हेच पुढे ट्राय करू हे बिगर अँड बेटरमध्ये. सगळ्यांनी लीड घेतला होता, देर आर लॉट ऑफ पीपल वर्किंग बिहाइंड इट. साईड बाय साईड ढोल ताशाचं पण, शिवगर्जनचं पण काम चालू होतं. तर खूप एफर्ट्स टाकावे लागतात. पार्टिसिपंट्स पण हॅपी होते, स्पेक्टेटर्स हॅपी होते, आणि आम्हाला पण एक मोठा आमच्यासाठी पण एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला तो रॉक अँड ढोलचा.
1: आणि रॉक अँड ढोलमुळे आपल्या शिवगर्जना ग्रुपमधल्यांनाच ऑपॉर्च्युनिटी मिळाली की इव्हेंट मॅनेज कशी करायची. त्यामुळं आम्ही बाहेरच्या कोणालाही हायर नव्हतं केलं. आमचा म्युझिक इंजिनियर जो होता तो पण ढोला आमच्या शिवगर्जनेचाच मेंबर होता. त्यानंतर अँकर जे होते ते आमचेच मेंबर होते. त्यामुळं आम्ही आपले जे मेंबर आहेत त्यांनाच आम्ही ऑपॉर्च्युनिटी द्यायचा प्रयत्न आहे. आणि जे पालक आमच्याशी असोसिएटेड आहेत त्यांच्या मुलांना प्लॅटफॉर्म आहे इन्स्ट्रुमेंटलचा, आम्ही वोकल प्रमोट करत नाही.
0: आणि मेन म्हणजे या इव्हेंटला आम्ही स्पॉन्सरशिप ट्राय केली मिळवायची. 5 ते 6 स्पॉन्सर्स मिळाले. त्यांना माहीत नव्हतं की काय असणार आहे, इव्हन आम्हाला माहीत नव्हतं ह्या प्रोग्राम काय असणार आहे, त्यातनं काय आउटकम मिळणार आहे. स्पॉन्सर्स वर मोर दॅन हॅपी. ऑलमोस्ट सगळ्या स्पॉन्सरनी सांगितलं की नेक्स्ट टाईम कन्सिडर अस ॲज मेन स्पॉन्सर्स. सो यातनं सगळे हॅपी होते. फक्त छोट्यातनं चालू झालं, होप फॉर अ बिगर अँड बेटर वन.

0: शिवगर्जनेचा युनिफॉर्म म्हणा, इक्विपमेंट म्हणा, की मिलिंद वॉटल चॅलेंजेस आपल्याला येतात की हे अरेंज करणं किती म्हणजे श्रमदायक आहे? तो
1: आता जसं सगळ्यांना माहिती आहे, हे इक्विपमेंट किंवा युनिफॉर्म जे आपण वापरतो ते इथे मिळत नाहीत, आणि जरी युनिफॉर्म इथे शिवायचे शिवून घ्यायचे म्हटलं तर कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे. सो प्रत्येक इक्विपमेंट, प्रत्येक युनिफॉर्म हा इंडियातनं पुण्यातनंच येतो. आपले काही ठराविक सप्लायर्स आहेत इक्विपमेंट आणि युनिफॉर्मचे, सो नॉट नेसेसरी तिथं जायलाच पाहिजे असं पण पडत नाही. इथनं आपण ऑर्डरची लिस्ट पाठवतो, ते तिथनं कुरिअर पिकअप करतं आणि पाठवतं. प्रॉब्लेम एवढा येतो की 100 रुपयाची वस्तू जर तिथे घेतली पुण्यात, इथे येईपर्यंत तिथे 300-350 रुपयाची होते. आणि म्हणून आपण मेंबर्सकडनं इयरली मेंबरशिप चार्ज करतो, न्यू जॉईनिंगला जॉईनिंग फी आहे, आणि युनिफॉर्म ऑब्व्हियसली फी घेऊनच द्यावा लागतो, कारण त्याचा दुरुपयोग बराच होत होता पूर्वी, म्हणून तो चार्जेबल युनिफॉर्म आहे. स्टोरेजचा प्रॉब्लेम येत होता आधी, एका मेंबरने स्टोरेजची जबाबदारी घेतली, सो सगळे युनिफॉर्म त्या एका मेंबरकडे असतात. आपले नवीन मेंबर्स किंवा जुने मेंबर जे काय त्यांना इक्विपमेंट पाहिजे असतं युनिफॉर्मचं, ते त्यांना कॉल करतात. पण दुसरा चॅलेंज येतो की साईजेसचा. आपण सांगताना इथल्या साईजने सांगतो, पुण्यात इंडियातल्या साईजने शिवले जातात, मग इथे आलो ते प्रॉब्लेम येतो. त्यामुळे एक साईज एक्स्ट्राचे कपडे सगळे ठेवावे लागतात, आणि वेअर अँड टिअर तर आहेच. असं नाही होत की एका व्यक्तीला पूर्ण युनिफॉर्म दिला की तो वर्षभर 2 वर्ष चालू राहील, तर वेअर अँड टिअर आहे, सो एक्स्ट्रा कपडे ठेवावे लागतात.
0: आणि दुसरं म्हणजे आता जे एक्सपर्ट असतात महाराष्ट्रातले म्हणा वाजवणारे, त्यांच्या अपेक्षा खूप हाय असतात. मला असंच पान पाहिजे, मला असाच ताशा पाहिजे, त्याचं आपण कसं सॉल्व करतो?
1: ताशाचं तेवढा प्रॉब्लेम येत नाही. ताशाला 2 किंवा 3 लिमिटेड पान आहेत पुण्यात किंवा इंडियात, जे वापरतात तेच इथे वापरले जातात. प्रॉब्लेम येतो ढोलच्या पानांचा. इंडियामध्ये प्रीडॉमिनंटली लेदरची पानं वापरली जातात, त्याला तेवढं काम पण आहे लेदरच्या पानावर. इट्स नॉट दॅट इझी की लेदरची पान घेतलं आणि होतं कसं, इंडियामध्ये तुम्हाला रेडिली अवेलेबल मिळू शकतं, जरी तुटलं फुटलं पान फाटलं तरी अवेलेबल होऊ शकतं. इथे तसं नाही, इथे तुम्हाला एक्स्ट्रा पान स्टोअर करावेच लागतात, आणि इथल्या वेदरला लेदरची पानं सूट होत नाहीत. इथे आज सकाळी थंडी तर दुपारी गरम होतं, रात्री परत पाऊस पडतो, थंडी वाढते. सो लेदरची पानं एक सेट आला होता, इट डिंट वर्क. नवीन पानं फाडून बिनमध्ये टाकावी लागली. मग आपण इथे फायबरची पानं वापरतो, पण एक्स्ट्रा पान ठेवावं लागतात. फायबरची पानंसुद्धा वेदरला सूट होत नाहीत कधी कधी, न वापरतो पण काही पानं टाकून द्यावे लागतात. आणि हे नवीन जनरेशन असं की पान फाडल्याशिवाय थांबत नाही. काल पण महाराज द किंगमध्ये आम्ही परफॉर्म केलं, तिथे पण एक पान फाटलं. सो आणि असं कोण मुद्दामून करत नाही, इट जस्ट हॅपन्स. पान फाटायचं मेन रिझन होतं की वेदरमुळे पानावर इफेक्ट होतो.
0: आणि हे सेल्फ सर्विस करतात प्रत्येकजण मेंबर, त्यामुळं ते मेंटेन पण राहतं. पण ॲन्युअली आम्ही रिपेअर सेशन पण करतो. शिवगर्जना बिईंग रजिस्टर्ड कंपनी नाव, नॉट फॉर प्रॉफिट, आणि मिलिंद म्हटल्याप्रमाणे आम्ही फीस पण कलेक्ट करतो. तर मिलिंद, आपण त्याचा वापर कसा करतो जो आपण कलेक्ट करतो फीस, कारण आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत, आणि पुढे फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे ॲज अ शिवगर्जना बियॉन्ड ढोल ताशा ग्रुप?
1: जी फी आपण जमा करतो प्रत्येक मेंबरकडनं, त्याला आपण युनिफॉर्म देतो, इक्विपमेंट प्रोव्हाइड करतो, आणि पुढे जाऊन असं प्लॅन आहे की कुठेतरी एक काहीतरी आपल्या हक्काची जागा पाहिजे, किंवा काहीतरी हक्काचं पाहिजे की आपण तिथे कोणाच्या भीतीनं न करता तिथे वाजवू शकतो, स्टोरेज करू शकतो. तसा एक भाग आहे, फ्युचर प्रोव्हिजन आहे, थॉट आहे, कितपत यश येईल लेट्स सी वेट अँड सी. पण जे फीज वगैरे घेतो त्याचं होतं कसं की आपण लॉजिस्टिक्सला प्रॉब्लेम येत होता. पूर्वी आपण प्रत्येक इव्हेंटला ट्रक हायर करायचो, ते ट्रक हायर करायचं, मग ते घ्यायला जायचं, परत तो द्यायला जायचा, तो प्रॉब्लेम यायचा. मग इन द मीन टाईम इनफ इव्हेंट्स केले आपण, त्यातनं काही फंड्स जमा झाले. सो त्यातनं आपण टीमची व्हॅन घेतली जे आपल्याला लॉजिस्टिकला प्रत्येक वेळी उपयोगी होते. प्रत्येक वेळी आपल्याला हेल्सवरला जायला लागत नाही इक्विपमेंट घ्यायला. व्हॅनमध्ये बरेचसे सेट्स रेडी असतात, त्यामुळे व्हॅन फक्त प्रिडॉमिनेंटली फक्त टीमच्या कामासाठीच वापरली जाते मटेरियल मूव्ह करायला.
0: बिईंग ॲज अ ढोल ताशा ग्रुप नाव विथ द न्यू इनिशिएटिव्ह ऑफ इन्स्ट्रुमेंटल गोईंग बियॉन्ड मराठी कम्युनिटी, काय वाटतं की फ्युचरमध्ये आपण काय काय करायला पाहिजे ॲज अ ग्रुप?
1: तर कसं होतं आहे, आपला प्रस्त वाढतं आहे आणि या मागच्या वर्षी आपण 36 इव्हेंट्स केले एका वर्षात सीझनमध्ये. आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की गणपतीच्या एका दिवसात आपण 6 इव्हेंट्स केलेत, एकाच दिवशी 6 ठिकाणी वाजवलं. आणि एक वेळ एक पॉईंट ऑफ टाईम असं होतं, एका वेळी 3 टीम वाजवत होत्या एकाच दिवशी एकाच वेळी. 3 डिफरंट गणपतीसाठी 3 डिफरंट टीम वाजवत होत्या. आणि आपण फक्त मराठी कम्युनिटीसाठी टिकून नाही आहे, आपण मागच्या वर्षी बेंगॉली कम्युनिटी होती आपल्याबरोबर, तेलुगू कम्युनिटी आहे, झारखंड आहे, गुजराती कम्युनिटी अटॅच झाली होती. तर ह्यावर्षी नेपाळची टीम एक ॲसोसिएट होती आपल्याबरोबर, एक ऑर्गनायझेशन कमिटी आहे नेपाळची, ती ॲसोसिएट होती आहे. त्यांचे 2 इव्हेंट्स लाईंड अप आहेत आपल्यासाठी ह्यावर्षी. सो मागच्या वर्षी आपण 36 इव्हेंट्स केल्या एका वर्षात, यावर्षी विल ट्राय टू ॲट लिस्ट मॅच इट अप इफ नॉट गोईंग ओव्हर इट.
0: मग अशी सक्सेस स्टोरी तर आहे, पण आपल्याला स्ट्रेंथ दाखवायची आहे, युनिटी दाखवायची आहे, आणि मराठी डॉमिनन्स हा असलाच पाहिजे. कारण ढोल ताशा हा महाराष्ट्रातनं शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरुवात आलेला आहे. तर मला श्रोत्यांना एवढीच विनंती की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन व्यंकटेश्वरा मंदिरात या, एनर्जी पहा, थोडंसं आम्हाला पण गायडन्स द्या, तुम्ही पण येऊन कॉन्ट्रीब्यूट करा. आम्ही एक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहोत, आम्हाला कम्युनिटीला पण सपोर्ट करायचं आहे. प्रत्येक मेंबरला कम्युनिटीसाठी काय करता येईल त्याचीच पण जाणीव मिळेल. त्यामुळे या आणि एन्जॉय करा.
2: 2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात सिडनी। आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्ज FM 2 AAA या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज मी अतुल वागळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आहे रविवार दिनांक 14 जून 2026, म्हणजेच अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी, शके 1948। सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश।

0: भराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: सर्व व्यावसायिक प्रायोजकांचे त्यांच्या आर्थिक मदतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, एक गाणं आणि त्यानंतर छंदाची कथा. यात सहभागी होतील डॉक्टर सुब्रत नरगुणकर आणि श्री चंद्रकांत.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ, मान्सूनच्या पावसाचा अजून पत्ता नाही, ठिकठिकाणी पाणी कपातीत वाढ. तृणमूल काँग्रेसमधल्या घडामोडी सुरूच, लोकसभेतल्या बंडाळीनंतर आता राज्यसभेतही राजीनाम्यांचं सत्र सुरू. नीटची येत्या 21 जूनला फेरपरीक्षा आणि महाराष्ट्रातल्या शाळा उद्यापासून गजबजणार. महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. जूनचा दुसरा आठवडा उलटूनही अजूनही मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची चिन्ह नसल्यामुळं शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दुसरीकडे उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात 2019 नंतर सर्वाधिक उष्ण जून महिना नोंदवला गेला आहे. पुणे मुंबईसह इतर ठिकाणी पाणी कपात सुरू झाली आहे. दुसरीकडे एल निनो सक्रिय झाल्यामुळं पुढच्या वर्षीच्या मान्सूनवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमधल्या घडामोडी सुरूच आहेत. पक्षाच्या लोकसभेतल्या 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून आपलाच पक्ष मूळ पक्ष असल्याचा दावा केल्यानंतर आता राज्यसभेतल्या तृणमूलच्या खासदारांनी सुद्धा राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. राज्यसभेत तृणमूलचे सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव, प्रकाश चिकबराईक आणि कोयल मलिक यांनी एकापाठोपाठ राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाचं बळ वाढल्यामुळं या नेत्यांच्या जागी पुन्हा निवडणूक झाली तर ते नेते भाजपकडून राज्यसभेवर जातील अशी शक्यता आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. दुसरीकडे तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्याशी भेट घेतल्यामुळं या चर्चांना बळ मिळालं आहे. काँग्रेसनं विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी ममता बॅनर्जी सध्या हवालदिल झाल्याची स्थिती आहे. शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो आणि सौगत रॉय यांनी तूर्त तरी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला असला तरी वाऱ्याबरोबर तेही फिरणार का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तृणमूल काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही खासदार फुटतील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दुसरीकडं दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये बेशिस्त सहन करणार नाही असा सज्जड दम दिल्यामुळं त्यांचा रोख छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे असं मानलं जात आहे. यंदा गैरप्रकारामुळं गाजलेल्या नीटची फेरपरीक्षा येत्या 21 तारखेला होत आहे. नीट पेपर फुटीची पाळमुळं महाराष्ट्रात असल्यामुळं यंदा विशेष दक्षता घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी 21 जूनच्या परीक्षेसाठी परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या शाळा उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून गजबजणार आहेत. नवीन वह्या, पुस्तकांचा वास, युनिफॉर्म, डब्यातल्या खाऊचा सुगंध यामुळं मुलं खुश आहेत. शाळांसाठी खरेदी जोरात सुरू असून ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये रांगा लागल्याचं चित्र आहे. सुट्ट्यांसाठी गावोगावी गेलेले लोक आता त्यांच्या मूळ गावी परतत आहेत, त्यामुळं महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याचंही दिसत आहे. इराण अमेरिका युद्धामुळं भारतात पडसाद वाढतच आहेत. पेट्रोल डिझेलची टंचाई अजूनही कायम असून घाऊक प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करण्यासाठी सरकारनं शुक्रवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळं एका व्यक्तीला आता एका दिवशी कमाल 200 लिटरपर्यंतच इंधन खरेदी करता येणार आहे. गेले काही दिवस शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू असून शुक्रवारी पश्चिम आशियामध्ये समझोता होण्याची आशा दिसू लागल्यामुळं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स जवळजवळ 1600 अंशांनी वधारला. अग्रलेख. लोकमतनं हॉर्मुझमध्ये पुन्हा ठिणगी या अग्रलेखामध्ये इराण अमेरिका युद्धामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल असं म्हटलं आहे. तपपूर्तीच्या वळणावर या अग्रलेखामध्ये महाराष्ट्र टाइम्सनं मोदी सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. सामनानं पश्चिम बंगालमधल्या सत्तानाट्यावर लोकशाहीचा खेला होबे, बेईमान बंडखोर झाले,
या अग्रलेखांमध्ये भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. लोकसत्तानं कडा आणि कौशल्य या अग्रलेखामध्ये इंडिया आघाडीत विरोधकांनी केवळ एकत्र येणं पुरेसं नाही तर पर्यायी कार्यक्रम असल्याची खात्री त्यांच्याकडे असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मटानं महाराष्ट्रात येऊ घातलेल्या पाणी समस्येबाबत नियोजनाची घगरुताणी या अग्रलेखामध्ये विचार मांडले आहेत. आणि आता इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. ही बैठक क्रांती करणार असं संजय राऊत यांनी आधीच सांगितलं होतं, त्यामुळं तसंच झालं. राहुल गांधी सगळ्यांना निवांत आहे ना असं विचारत होते, पण बहुतेकांचा त्यांच्या राज्यांमध्ये पराभव झाल्यामुळं ते निवांतच होते. आता सगळ्यांनी ऍक्टिव्ह व्हायला हवं असं आवाहन सोनिया गांधींनी केल्यामुळं उद्धव ठाकरे यांनी घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जॉईन करून घरातल्या घरात ऍक्टिव्ह झाल्याची ग्वाही दिली. ममता बॅनर्जी बराच काळ स्कोअर बघत बसल्या होत्या. अनेकांना वाटत होतं की क्रिकेटची मॅच चालली आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्या खासदारांचे ते आकडे होते. अमुक खासदारानं तृणमूल सोडलं की त्या आऊट असं ओरडत होत्या. ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत किरकोळ कारणावरून बैठका सोडल्यात, पण यावेळी त्या सोनिया गांधींशी साडीबद्दल चर्चा करत होत्या. तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर अशा 10 साड्या गिफ्ट करीन अशी ऑफर सुद्धा सोनिया गांधींनी त्यांना दिली म्हणे. इंडिया आघाडी प्रचंड शक्तिशाली होत असल्यामुळं वर्ल्ड आघाडी असं तिचं नाव ठेवायचं का असं राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांना विचारत होते, पण खरगे कानडी मिश्रित हिंदीत जे काही बोलत होते ते त्यांना स्वतःलाही कळत नसल्यामुळं राहुल गांधींनी शेवटी तो विषय सोडून दिला. पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला पाहिजे अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली असली तरी सगळेच उमेदवार असल्यामुळं नावाऐवजी किती उमेदवार आहेत तेवढा आकडा जाहीर करावा असं ठरलं. या क्रांतिकारी बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले, इतकी या क्रांतीची महती. आता खुद्द नरेंद्र मोदींना सुद्धा या आघाडीत जावंसं वाटतंय अशी चर्चा आहे. फक्त तिचं नाव इंडियाच्या ऐवजी NDA असं बदलावं एवढी त्यांची किरकोळ अपेक्षा आहे इतकंच. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत

0: कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा मुख्य कार्यक्रम आहे छंदांची कथा. छंद तर आपण सगळ्यांनी लहानपणी बाळगलेच असतील. कुठला ना कुठला छंद कोणाला कोणाला तरी प्रत्येकाला होताच. कुणी तिकीटं गोळा केली, कुणी नाणी गोळा केली, नोटा जरा अवघड आहे त्या काळात, पण झेंडे गोळा केले असतील. माझ्या वयोगटाच्या असाल तर त्या चॉकलेटच्या चांद्या किंवा चॉकलेटबरोबर मिळणारे झेंड्यांची चित्र एक्सक्यूज मी गोळा केली असतील. पण मी होते म्हणण्यापाठीमागं कारण असं आहे की हे छंद कधीतरी आयुष्यात मागे पडले. लाईफ हॅपन्स, राईट? त्यामुळे असे छंद लावून घेऊन ते जोपासून आत्तापर्यंत बाळगणे ही मोठी गोष्ट असल्यामुळे आज आपण अशाच दोन छंदिष्ठांना ह्या कार्यक्रमात भेटणार आहोत. त्यांनी नुसते छंद लावून घेऊन पाळले नाहीत, बाळगले नाहीत, तर ते एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले. त्याच्यापासून मिळणारा आनंद जो अर्थात मानसिक स्वास्थ्य हा आनंद आहे आणि ते आपल्या गप्पांमध्ये येईलच, पण आर्थिक तोही एक आनंद त्यातून आहे आणि हेही मला माहीत नसलेली बाजू ती जी आजच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा येईल. तर त्या छंदांची आणि अशा दोन छंदिष्ठांची आज आपण ओळख करून घेऊया. आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर गप्पा मारायला आहेत डॉक्टर सुब्रत नरगुणकर आणि श्री चंद्रकांत जगदाळे. दोघांनाही नाणी आणि पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा छंद आहे. आता किती वर्ष काय केलं, कसं पुढे कुठे चाललेत हे सगळं आपण त्यांच्या तोंडून ऐकूया.
1: नमस्कार, मी सुब्रत नरगुणकर. ब्रिलियंट अकॅडमी या शिक्षण संस्थेचा मी डायरेक्टर आहे. माझा मूळ व्यवसाय जो आहे तो शिक्षणाशी रिलेटेड आहे. आम्ही नॅपलॅन, OC आणि सिलेक्टिव्हमध्ये विद्यार्थ्यांची तयारी करतो आणि त्यांना त्या परीक्षांमध्ये चांगल्या रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी मदत करतो. या छंदांमध्ये मी साधारण आज 30 वर्षाच्या पेक्षा अधिक काळ घालवलेला आहे.
2: नमस्कार, मी चंद्रकांत जगदाळे. मी लर्न टू पार्क ड्रायव्हिंग स्कूलचा डायरेक्टर आहे आणि गेली 12 वर्ष या व्यवसायात आहे. आणि नोटा किंवा नाणी आणि तिकीटं ह्यांचा साधारणतः छंद गेली 25 वर्षापासून करत आहे.
0: धन्यवाद दोघांचेही. आता माझ्या खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या बोलण्यात आलंच की किती वर्ष हे करताय, पण त्याच्या आधी मला सांगा सुरुवात कुठून केलीत, कसे वळला त्या छंदाकडे?
2: सुरुवात अशी झाली, आमचं भारतामध्ये पुण्यामध्ये आमचं बिबेवाडीत आमचं जनरल स्टोअरचं दुकान होतं आणि तिथे दुधाचा व्यवसाय असल्यामुळे रोजची कॅश येणारी होती. तर त्यात एकदा मला 5 पैसे, त्यावेळेसची जी नाणी होती तेव्हा ती ॲल्युमिनियमची होती, पण त्याच्यामध्ये मला स्टीलचं 5 पैशाचं नाणं सापडलं. तर ते 5 पैशाचं नाणं मिळाल्यावरती त्यात मला थोडीशी उत्सुकता वाटली. थोडंसं अजून मी एक शोधत गेलो आणि वेगवेगळ्या प्रकारची 20 पैसे त्यावेळेसचे असे ती नाणी माझ्याकडं वेगवेगळी येत गेली. मग त्याचा अभ्यास करत गेलं तर त्याच्यावरती त्याची कधी तयार केलं, काय त्याच्या पाठीमागची माहितीही मिळत गेली आणि असा तो तिथून तो प्रवास सुरू झाला.
0: रोजच्या वापरातली वस्तू हाताळणं आणि क्युरिओसिटी ह्यामुळे ह्या छंदाकडे वळणं झालं. अरे वा सुब्रत, तुमचं?
1: माझे वडील बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ अधिकारी होते आणि बँकेमध्ये पत्रव्यवहार तेव्हा खूप व्हायचा आणि त्याच्यावरती तिकीटं खूप यायची असायची. तर वेगवेगळे तिकिटांचे जे रंग संगती डिझाईन्स हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे जर बाहेरचं जर काय म्हणतात त्याला कव्हर जर फेकून देणार असतील तर ते मी गोळा करू शकतो. आणि त्याच्यानी मला टपाल तिकिटाचं छंदाची सुरुवात झाली. आणि LFC मध्ये वडिलांबरोबर जेव्हा आम्ही फिरायला जायचो वेगवेगळ्या ठिकाणी तेव्हा बऱ्याच वेळेला फॉरेनर्स दिसायचे. तर त्यांना आवर्जून विचारून की तुमच्या देशातील नाणी तुमच्याकडे आहेत का, आणि लहान मुलगं जेव्हा मूल जेव्हा विचारतं तेव्हा ते आपसुक ते उत्साहाने दाखवतातही आणि त्यांच्याकडनं हळूच की बाबा मला एखादं याच्यापैकी देऊ शकाल का. तर या याच्यानी ती सुरुवात झाली. मला आजही आठवत आहे नेदरलँडचं कपल होतं आणि 10 सेंट पूर्वीचे नेदरलँडचे आणि 1 गोल्डन हे माझ्या कलेक्शनमधलं पहिलं फॉरेन कॉईन. बाकी रेग्युलर वापरातील नाणी तर जसे चंद्रकांतजींनी सांगितलं डिझाईन्स वर्ष टाईप हे बघताना ते गोळा केलेच जायचे, पण फॉरेनचं हे स्पेसिफिक एका फॉरेनरनी एका लहान मुलाला दिलेलं आठवण म्हणून हे माझ्या याच्यातलं पहिलं नाणं.
0: हेही छान आहे की रोजच्या वापरात येणारी नसली तरी रोजच्या दिसण्यातली किंवा बोलण्यात येणारी वस्तू आणि त्यातनं निर्माण झालेली क्युरिओसिटी पुढे घेऊन गेलं तुमचा इन्क्विझिटिव्ह स्वभाव. पण गमत सांगू मी पुढचा प्रश्न विचारणार होतो, बजेट किती लागतं ह्याला? पण आता मी ते विचारणार नाही कारण तुमच्या काळात तरी नक्कीच ह्याला बजेट हा विषय न ठेवता तुम्ही सुरुवात केलेली आहे छंदाला. पण आजच्या काळात कोणाला सुरुवात करायची असेल तर काय खर्च वगैरे त्याचा विचार करावा लागेल का?
2: खूप चांगला प्रश्न आहे अतुल. खर्च जसं मला छंद म्हटला की पहिली गोष्ट सुरुवातीचा सुरुवात जेव्हा होते तेव्हा त्याच्यामध्ये खर्च विषय हा येत नाही, पण जसं जसं ते वाढत जातो छंद त्यावेळेस मग तो त्याचा खर्च विषय यायला लागतो. आणि मग त्यातून कळतं की नक्की कुठला नाणं किंवा कुठला स्टॅम्प घेतला पाहिजे, त्याच्यावरती खरीच ती किंमत देणं दिली पाहिजे का, याच्यावरती तो रिसर्च सुरू होतो आणि तिथून मग ते तो वाढत जातो आणि कुणालाच कळत नाही की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे ती.
1: एक इंग्रजीत म्हण आहे, द ब्युटी लाईज इन दी आय ऑफ द बिहोल्डर. त्याच याच्यानी जे नाणं तुमच्याकडे नाही त्याला त्याची किंमत तुम्ही ठरवता, म्हणजे तुम्ही किती देऊ शकता. तसंच एखादा स्टॅम्प तुमच्याकडे नाही आहे तो तुम्हाला संग्रही हवा आहे तेव्हा त्याचं महत्त्व तुम्हाला किती आहे याच्यावर तो खर्च डिपेंड राहतो.
0: अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की सुरुवात करायला खर्च नसला तरी जेव्हा तुम्ही तो संग्रह वाढेल, तुमचे छंद वेगवेगळ्या दिशांना तुम्हाला घेऊन जाईल, जशी तुमची माहिती जास्त गोळा होईल, तस तसा खर्चाची शक्यता निर्माण होते. किती हा प्रश्न तुमच्या छंदाच्या डेप्थवर आहे म्हणजे ओके व्हॅलिड. पण एकदा तुम्ही सुरुवात केली गोळा करायला की काहीतरी मार्ग ठरवून गोळा करता की नजरेला आलं म्हणून गोळा करता? म्हणजे मला खरं तर विचारायचंय गोळा करता म्हणजे नक्की काय करता?
1: सुरुवातीपासून सांगायचं झालं तर या प्रवासाला मी छंद ते वेड अशी टायटल देईल. छंद जेव्हापर्यंत होता ॲक्च्युली तोपर्यंत बरण्यांमध्ये वेगवेगळी नाणी गोळा करणं, पैसे जमा झाले पॉकेटमनी जमा झाला किंवा बड्डेला काही पैसे नातेवाईकांनी आईवडिलांनी दिले की त्याच्यामधनं स्टॅम्प अल्बम कॉईन अल्बम हा विकत घेणे आणि त्याच्यामध्ये ते इयर वर्षानुसार नाणे किंवा स्टॅम्प किंवा प्रकारानुसार व्हॅल्यूनुसार ते लावणे, इथपर्यंत ते आले. म्हणजे आज जर कोणी मला विचारलं की आम्ही तशा अल्बम्समध्ये लावू शकू का, तर मी नाही म्हणेल, कारण त्याचं जे मटेरियल आहे ते त्या नाण्यांना पूरक आहे का त्याच्यामुळे ते नाणी खराब होऊ शकतात. आजही मी माझ्या चुका जपून ठेवलेल्या आहेत की जुने अल्बम्स जे आहेत ज्याच्यामध्ये नाणी स्टॅम्प्स ते ॲक्च्युली म्हणजे अक्षरशः चिकटतात ते कवर्स त्यांना आणि त्याच्यामुळे त्या नाण्यांची आणि तिकिटांची झीज होते. तर तिथपासनं चालू करून आज 2x2 फ्लिप्समध्ये ते गोळा करणं किंवा ग्रेडिंग करून घेणं इथपर्यंत, म्हणून मी म्हटलं की छंद ते वेड हा प्रवास तुम्ही अक्षरशः स्वतःचा बघू शकता जर तुम्ही त्याच्यामध्ये तेवढे वर्ष घालवाल तर.
0: ओके,
2: अगदी डॉक्टर सुब्रत म्हणाले अगदी बरोबर आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडनं जेव्हा कॉईन आता भारतात असताना झालंच आणि जेव्हा इथे आल्यावरती मला असेच एकदा वुलवर्समध्ये गेल्यावरती $2 नाणं एक्सचेंजमध्ये मिळालं, त्याच्यावरती रिंग होती. आता त्या रिंगवाल्या म्हणून मी जरा त्याच्यावरती संशोधन केलं आणि त्यातून ती माहिती वाढत गेली माझी आणि नंतर जेव्हा डॉक्टरांशी ओळख झाली तेव्हा त्यातून अशा काही गोष्टी कळत गेल्या की ही नुसता का नाणं घेऊन ते हँडल कसं करायचं किंवा काय याची खूप मोठी प्रोसेस आहे. तितकं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी माहिती गेल्या माहिती मिळत गेल्या आणि तो प्रवास तसा सुरू झाला तो.
0: अच्छा, म्हणजे गोळा करणं आणि तो छंद म्हणून एका स्पेसिफिक दिशेला घेऊन जाणं ह्याच्यामध्ये फरक आहे, पण तो त्या छंदात नाही येतो. मग हे सगळं ज्ञान जे आहे आता तुम्ही चार गोष्टी बोलता सांगून दिला की कसे स्टोअर करावे कसे हाताळावी, हे सगळं ज्ञान चुकांमधूनच शिकलात की काही विशेष शिक्षण घेतलं?
1: दोन गोष्टी इथे मी मेन्शन करेल. एक म्हणजे यू लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑफ युअर सिनियर्स.
2: बरोबर.
1: हे चुका करण्यासाठी तुम्हाला एक्झिबिशनसारखा सोपा मार्ग नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही नाण्यांचे किंवा तिकिटांचे एक्झिबिशन सिडनीमध्ये बरेचदा होतात, नॅशनल लेवल होतात, लोकल सबर्ब्समधले होतात, फॉर एक्झाम्पल पीटर शॅमचं जे कॉईन आणि स्टॅम्प एक्झिबिशन होतं ते दर पाचवा रविवार आला की होतं. म्हणजे प्रत्येक 3 किंवा 4 महिन्यांनी एकदा ते घडतं. तर तिथे तुम्हाला असे खूप जुने लोक दिसतात, त्यांच्याशी बोलून तुम्ही हे समजून घेऊ शकता की काबरं ते ट्विझरने स्टॅम्प हाताळतात आहेत, काबरं कॉईन हाताळताना फक्त एजेसला पकडतात आहेत. तुमची नुसती साधी बोटं, अगदी धुतलेली सॅनिटाईज केलेली वगैरे बोटं असतील तरी ती नाणी खराब कशी करू शकतात इथपासनं घेऊन, तर ते हँडल करताना ग्लोव्ज का घालतात आहेत, ते काढून ठेवताना एका टर्किशच्या टॉवेलवरती का ठेवतात आहेत, अक्षरशः सोन्याची नाणी किंवा सोन्याची दागिने प्रेझेंट करावे तसे काबरं प्रेझेंट केले जातात आहेत, याची माहिती विदाउट अ सिंगल डॉलर स्पेंडिंग तुम्हाला तिथे मिळू शकते. लागतो तो फक्त पेशन्स
0: आणि आवड.
1: ऑब्व्हियसली
0: म्हणजे वेगळं शिक्षण घेणं गरजेचं नसलं तरी सुद्धा त्या शिक्षणाकडे लक्ष ठेवून जिथे मिळेल तिथे गोळा करणं हे त्यातलं महत्त्वाचं हे आहे. म्हणजे
1: तसं बघायला गेलं अतुल तर 90% जे आपण इतर गोष्टी शिकतो ते ऑब्झर्वेशननेच शिकतो. त्याला वेगळा पैसा असा आपण खर्च करतच नाही,
0: वेळ आणि पैसा लागतोच असं नाही. खरं आहे.
2: आणि अजून एक गोष्ट ॲड करावी असे करेल की ज्यावेळेस तुमचा छंद हा सुरू होतो नाणी किंवा स्टॅम्प गोळा करण्याचा, मग तुम्हाला एक एक मित्र सहकारी भेटत जातात. जसे आता मला डॉक्टर भेटले आणि त्याच्यामधनं तुम्हाला अजून बरीचशी माहिती होती तो की बाबा जसं डॉक्टर म्हणाले की ते नाणं कसं हाताळलं पाहिजे हे तेव्हापासून मी शिकायला लागलो की बाबा हे असं
0: मुठीत
2: पकडून चालणार नाही, त्याला ते बरोबर एजेसमध्ये पकडलं पाहिजे. मिळालं चांगलं तर नाही प्लास्टिक स्लीव्हमध्ये ठेवायचं तात्पुरतं जेव्हापर्यंत तुम्ही त्याचं नीट काही पॅकिंग करत नाही तोपर्यंत.
0: समानशीले व्यसनेषु सख्यम त्याची ही प्रचिती आहे. पण तुम्ही हे गोळा करता, त्याच्याबरोबर तुम्ही हे ज्ञान गोळा केलं, पण माझा अजून एक अत्यंत नैव क्वेश्चन, अत्यंत बेसिक. फॉर एक्झाम्पल माझ्या खिशात आत्ता 6 नाणी आहेत, ही 6 नाण्यांमधल्या कोणाला संग्राह्य व्हॅल्यू आहे का हे ठरवण्याची काही कसोटी आहे का? प्रत्येक नाणं हातात आलं की तुम्ही ते बघता आणि ते कसोट्या लावता?
1: ॲक्च्युली हो. म्हणजे आज अगदी साध्यातलं साधं जरी नाणं आलं, कारण आज मी जे नाणी गोळा करतोय ती एरर कॉईन्स आहेत. म्हणजे जी नाणी मी वर्षानुवर्ष बघत आलेलो आहे नॉर्मल कॉईन्स, त्याच्यामध्ये कुठल्या कांगारूचा पाय मिसिंग आहे, कुठल्या कांगारूच्या तोंडातनं लाळ गळते आहे, कुठलं काय म्हणतात त्याला कुठली डेट वाईडर आहे नॉर्मलपेक्षा, किंवा कुठला 2000 चा 50 सेंटमध्ये इन्कस्ट फ्लॅग आहे, ह्या प्रकारची नाणी गोळा करतोय. म्हणजे आज जर तुम्ही म्हणाल तर मी प्रत्येक नाणं बघतो, पण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा फक्त कुठलं डिझाईन वेगळं आहे एवढीच नाणी गोळा केली जायची. तेव्हा कदाचित खूप सारे एरर कॉईन्स येऊनही गेले असतील समोर, पण तेवढं नॉलेज तिथे तेव्हा नसल्यामुळे ती घेतली नाही गेली.
0: अच्छा, म्हणजे हा ज्ञानाचा दुसरा पदर आहे. म्हणजे ते हाताळावं कसं गोळा केल्यावर हा एक झाला, पण मुळात गोळा करण्यासाठी कशावर लक्ष ठेवावं हे ज्ञान कुठून मिळतं? पण मग
2: ते असं जसं डॉक्टर ऑब्झर्वेशन, तोच ऑब्झर्व आपण जेव्हा रोजची नाणी हाताळतो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर समजा आता डॉक्टर म्हणाले की आता एखादं नवीन नाणं येतं बँकेत जमा आपण गेलो की कॅश नवीन नाणं दिसतं, ते त्यात क्युरिओसिटी वाढते की अरे वेगळं काहीतरी आहे. मग माणूस ज्याच्याकडं ते जुनं तशाच प्रकारचं जुनं आहे तो घरी जाऊन ते कम्पेअर करतो की ह्याच्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे. तर अरे नवीन आहे ह्यात काहीतरी वेगळं आलेलं आहे, मग त्यातली तारीख वर्ष कधी बनवलं आहे कोणत्या वर्षी बनवलं आहे त्याच्यावरती अजून वेगळं काय लिहिलेलं आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही 1 रुपयाचं जर नाणं घेतलं आणि ती गेल्या 10-15 वर्षापासूनची पूर्वीची नाणी जर बघितली तर प्रत्येक काही नाण्यांमध्ये राणीच्या नेकलेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्यापणा आहे. चेहऱ्यात तर आहे मुकुट तो थोडासा वेगळा दिसतोच, पण नेकलेस जर तुम्ही बघितलं तर नेकलेसमध्ये पण बारीक नेकलेसपासून ते मोठ्या नेकलेसपर्यंत असे त्यात फरक तुम्हाला जाणवेल.
1: जे आत्ता चंद्रकांतनी मेन्शन केलं किंवा सांगितलं ते 6 एफिजीज आहेत एलिझाबेथच्या. तर 6 वेगवेगळ्या त्यांच्या एजप्रमाणे किंवा त्यांच्या त्या त्या वर्षांप्रमाणे 6 वेगवेगळे त्यांचे पोर्ट्रेट्स आहेत. त्याला 6 एफिजीज म्हणतात. मध्यंतरी एक कलेक्शन आलं होतं जे पहिल्या एफिजीपासून घेऊन शेवटच्यापर्यंत ते पोर्ट्रेट्स डिस्प्ले केले होते एकाच सेटमध्ये. तर ते नंबर ऑफ इयर्स म्हणजे जेवढी वर्ष झाली त्यांना रूल करताना त्यानुसार होते. त्यांच्या वयानुसार फेशियल चेंजेस जे आले त्याच्यानुसार होते. आणि त्यातच एक ॲडिशन मी करेल. फॉर एक्झाम्पल 5th to 6th एफिजी जेव्हा झाला 2019 साली तेव्हा अर्धं वर्ष जे तुम्ही बघाल ते जुनं राणीचं पोर्ट्रेट होतं त्याच्या खाली IRB नावाचं तुम्हाला इनिशियल्स दिसतील. आणि त्याच्यानंतर मे जूनपासनं जे नाणी यायला लागली ते 6th एफिजी आले. त्याच्यामध्ये पोर्ट्रेटच वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये JC आहे. तर पहिला एफिजी जेव्हा चेंज झाला 2019 तर ते JC वाले जे आहेत नवीन डिझायनर्सचे जे आहेत त्याची व्हॅल्युएशन पण वेगळी आहे.
0: अच्छा, पण मग ही माहिती कुठून मिळते की असे 5 आहेत उदाहरणार्थ? मला तर माहिती असण्याचा प्रश्न आहे. मी एक उदाहरण देऊन सांगतो. माझ्या खिशात आत्ता $2 एक कॉईन आहे. मी रोजच्या व्यवहारात ते दिसलं मला कारण त्याच्यावरती रंग आहेत आणि मी ते बघितलं अरे वा रंगीत नाणं पुढे देऊन मोकळं झालो. छंद नाही आहे मला म्हणून कदाचित असं झालं असेल, पण हे छंद आल्या लागल्यावर ऑटोमॅटिकली होतं की अरे रंगीत नाणं म्हणजे काहीतरी वेगळं आहे मग बघायला सुरुवात करूया. बघायला सुरुवात केल्यानंतर काय बघायचं ह्याची माहिती कुठे?
1: रेनिकिन्स म्हणून एक पुस्तक येतं फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये सगळ्या नाण्यांचे व्हॅल्युएशन्स दिलेले आहेत की तुम्ही या वर्षीचं कुठलं कंडिशन आहे ते. तर म्हणजे कारण तुमच्या खिशात सापडलं सर्क्युलेशनमध्ये आहे फॉर शुअर आहे. सर्क्युलेशनमध्ये पण रेअरली सर्क्युलेटेड किंवा नियरली अनसर्क्युलेटेड कॉईन याच्यामध्ये जो फरक असतो तो शाईनमध्ये दिसतो, त्याच्यामधल्या स्क्रॅचेसमध्ये दिसतो, नंबर ऑफ इयर्स ते जेवढं चलनामध्ये आहे त्याच्यामध्ये दिसतो. हे सगळे प्रकार आहेत. म्हणजे तुमच्याकडे असलेल्या नाण्याची जी सध्याची स्थिती आहे ती ऑब्व्हियसली हाताळलेली आहे. अनसर्क्युलेटेड म्हणजे ज्याला सर्क्युलेशनमध्ये ते आलेलंच नाही आहे. त्याच्यावरचा एक प्रकार असतो ज्याला प्रूफ कॉइन्स म्हणतात. ते तर डबीच्या बाहेर पण काढत नाहीत. म्हणजे
0: पॅकमध्ये
1: आले ते तसंच. तर ते नाही, पॅकमध्ये अनसर्क्युलेटेड पण येतात आणि प्रूफ पण येतात. त्याची फेस व्हॅल्यूपेक्षा बरीच वरची किंमत असते. अनसर्क्युलेटेड नॉर्मल इयरली सेट जो येतो तो साधारण $40 एक येतो आणि प्रूफ सेट जो येतो तो $150 येतो. आता याच्या मिंटिंग प्रोसेसमध्येच फरक असल्यामुळे त्याची ती व्हॅल्युएशन तेवढी आहे. पण जर आज कोणी मला सांगितलं की बाबा 2026 कोणाला नाण्याचं छंद जोपासायचा आहे किंवा पोरांना इंट्रोड्यूस करायचा आहे याच्यासारखं चांगलं वर्ष नाही हो. हे पहिलं आणि एकमात्र वर्ष असेल कदाचित ज्याच्यामध्ये $1 6 कांगारू आलेले आहेत. या वर्षीचं 2026 6 कांगारूचं कॉईन आहे. आजपर्यंत जे $1 कॉईन आहे त्याच्यामध्ये 5 कांगारू आहेत. तर हे एवढा छोटासा फरक आहे. पुढच्या वर्षी पुन्हा ते 5 जाणार आहे. त्यामुळे 2026 कारण 60वं वर्ष आहे डेसिमल करन्सीचं, दॅट 6 कांगारूज रिप्रेझेंट दॅट 6 tens.
0: अच्छा, म्हणजे ही अजून माहिती आहे. 5 कांगारू आहेत का 6 कांगारू आहेत हे माझ्यासारख्याला कळणार नाही कारण मी बघणार $1 आहे. ही सगळी माहितीसाठी रेफरन्सचं नाव घेतलंच काय?
1: रेनिकिन सारखं बुक आहे किंवा सगळ्यात सोपं गुगल लेन्स किंवा तुमचं जो सर्च इंजिन आहे त्याच्यामध्ये आजकाल लेन्स आहे. सरळ त्या नाण्याला टेबलावरती एका डार्क बॅकग्राऊंडवरती ठेवा, ते गुगल लेन्स उघडा, AI थ्रू तुम्हाला सगळी माहिती लगेच तुमच्या समोर हजर होते.
0: अच्छा,
1: आणि जर तुम्ही कुठले कॉईनचे ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये त्याची व्हॅल्युएशन पण तुम्हाला ॲक्च्युअल कळते. गुगल लेन्सनी जे मिळतं ते तुम्हाला रेंज ऑफ व्हॅल्यू मिळते. म्हणजे समोरच्या एखाद्याने तुम्हाला ऑफर केली तर तुमच्या डोक्यामध्ये ती फिगर फिक्स असते की साधारण $4 to $40 डिपेंडिंग ऑन द कंडिशन ऑफ द कॉईन मला समोरचा ऑफर करू शकतो. त्याच्यामध्ये मग तुम्ही निगोशिएट करू शकता. सर्क्युलेटेड मध्ये आले लक तुमचं, त्याच्यामध्ये तर तुम्हाला खर्चच नाहीये, फेस व्हॅल्यूला तुम्हाला मिळालेलं आहे.
0: म्हणजे
2: त्यातून असं ऍडिशन करे असं पण ऍडिशन करे डॉक्टर म्हणले एकदम बरोबर आहे. कारण का आता सध्या सगळं टेक्नॉलॉजी आल्यामुळे तिथल्या इथे होतच. पण जर का समजा आता असे नाही म्हटले तरी आपली प्रत्येक एखादी विजेत एक वर्षात दोन वर्षात रॉयल ऑस्ट्रेलिया कॅनबेराला मिंटला होत असतेच, तर तिथे जर गेलं तर तिथेसुद्धा अशा शोकेसमध्ये नाणी ठेवलेली आहेत आणि त्यातूनसुद्धा त्यांच्याकडनं तुम्ही विचारलं त्यांच्याकडं बरीच माहिती मिळते.
0: अच्छा, हा म्हणजे हा ऑथोराइज सोर्स झाला, अधिकृत माहिती मिळेल त्यांच्याकडून.
1: डिस्प्ले मध्ये पण त्यांच्या डिस्प्ले मध्ये पण खूप सगळी अनसर्क्युलेटेड कॉइन्स आहेत एक आणि दोन डॉलरची जे डिझाईन्स करून कॅनबेराच्या मिंट मध्ये डिस्प्ले केलेले आहेत.
0: अच्छा, फक्त बाहेर आले नाही
1: फक्त हा म्हणजे त्यांनी मिंट केले आणि ते डिस्प्लेला घेतलेले
0: आहेत.
1: तर फक्त एवढंच आहे जसं मी म्हटलं की तिथे वेळ घालवण्याचा पेशन्स पाहिजे.
0: हो, ते ज्ञानाच ज्ञानाची गरज किंवा वेळ लागल्याशिवाय ते पेशन्स निर्माण होणार नाही कदाचित. पण ना हे छान आहे अशासाठी की तुम्ही जेव्हा 25-30 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा ह्यातलं काही नव्हतं, ना ते रेफरन्स बुक्स किंवा सर्च इंजिन्स आणि गुगलसारख्या माहितीचा खजिना. त्यामुळे तुम्ही बिल्ड केलेलं ज्ञान आहे आणि आता हे टेक्नॉलॉजीची मदत होते असं होतं त्याला आणि आता सोपं झालं आहे. त्यामुळे
1: एक ॲडिशन करू इच्छितो इथे की आपली पिढी अशी आहे ना अतुल की ज्यांनी 386 486 कम्प्युटरपासनं पेंटीएमपर्यंतचा प्रवास बघितला, अगदी रॉ कॉईन कलेक्शन स्टॅम्प कलेक्शनपासनं घेऊन सर्टिफाईड स्टॅम्प कलेक्शन आणि कॉईन कलेक्शनपर्यंतचा प्रवास बघितलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने लकी मानता येईल कारण त्या प्रवासाचा आनंद आपल्याला घेता आला विदाऊट मोबाईल.
0: हे खरं आहे
2: अगदी.
0: पण मग हे इतकी वर्ष तुम्ही हे हा छंद जोपासलेला आहे, नाणी तिकीटं वगैरे गोळा केलेली आहेत, तिथं जाण्याआधी दुसरा प्रश्न, तिकिटांना पण ह्याच कसोट्या लागतात? अशाच तऱ्हेच्या इतर काही पद्धतीने बघितलं जातं?
1: तिकिटांमध्ये पण ग्रेडिंग आहेत, सर्टिफाईड ग्रेडिंग पण तिकिटांमध्ये करून मिळतं.
0: अच्छा,
1: ॲव्हरेजली गुडपासनं घेऊन एक्स्ट्रीमली फाईनपर्यंतचे ग्रेडिंग्स अवेलेबल आहेत. म्हणजे त्याच वर्षाचं त्याच याचं आता माझ्याकडे जे कलेक्शन आहे आजच मी चंद्रकांतजींना दाखवत होतो, ऑस्ट्रेलियामधलं स्टॅम्प कलेक्शन जे आहे 1868 पासून 1913 पर्यंतचे जे माझ्याकडे स्टॅम्प्स आहेत ऑस्ट्रेलियामधले ते स्टेट वाईज आहेत. म्हणजे न्यू साऊथ वेल्सचे वेगळे आहेत, तस्मानियाचे वेगळे आहेत, क्वीन्सलँडचे वेगळे आहेत. 1913 पहिला ऑस्ट्रेलियाचा स्टॅम्प नॅशनल स्टॅम्प फेडरल निघाला आणि त्याच्यानंतर मग इंडिव्हिज्युअल स्टेट्सचे स्टॅम्प्स बंद झाले.
0: अच्छा,
1: तर 1913 पर्यंतचे जे स्टॅम्प्स आहेत इंडिव्हिज्युअल स्टेट्सचे, ते न्यू साऊथ वेल्स असो, क्वीन्सलँड असो, तस्मानिया असो, ते गोल्ड व्हॅल्युएशनमध्ये आहेत. म्हणजे त्यांची व्हॅल्यू खूप आहे. काही स्टॅम्प्स आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक साधा कागदाचा तुकडा आहे 2x2 पण त्याची किंमत कधी कधी 2 मिलियन पर्यंत जाते.
0: हे घरापेक्षा महाग आहे.
1: म्हणजे माझ्याकडे आहेत असं नाही म्हणते मी, पण जाते. त्यामुळे ते इन्स्पिरेशनचा खूप मोठा सोर्स आहे.
0: हा, तुम्हाला जर का तसा एखादा हातात पडला तर तुम्ही लखपती तसेही झालेला. म्हणजे ह्याचे सर्टिफायर्स व्हॅल्युअर्स वगैरे ही सुद्धा संस्था सगळ्या उभ्या आहेत.
1: ते वेड या कॅटेगरीत येतात. छंद या कॅटेगरीमध्ये तिकडे त्या भानगडीत पण पडू नाही.
0: तेव्हा फक्त गोळा करणे आणि अभ्यास करणे.
1: एक नाणं सर्टिफाय करून घेण्यासाठी $45 to $50 खर्च आहे. स्टॅम्प मी आजपर्यंत सर्टिफाय करून नाही घेतलेले, पण नाणी करून
0: सिमिलर खर्च असणे शक्यता. अच्छा, म्हणजे हा सर्टिफिकेशन ही नेक्स्ट लेवल आहे. पण मग असं हे सगळं करताना आता तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितली, पण त्यातला एखादं नाणं तशा तऱ्हेचा, हा दुर्मिळ किंवा खूप किमती असं एखादं नाणं किंवा तिकीट तुमच्याकडे आहे का खुद्द?
2: माझ्याकडे ऑस्ट्रेलियाचं 2012 रेड पॉपी कॉईन आहे.
0: अच्छा,
2: ते फर्स्ट कलर्ड कॉईन आहे.
0: तेच म्हणणार होतो की का वेगळेपणा सांगा, मलाही कळणार नाही कारण
2: आता तुम्ही जे बघत आहात ते $2 रेड पॉपी कॉईन आहे. रेड पॉपी म्हणजे आपण जेव्हा रॉयला कॅनबेराला
0: वॉर
2: मेमोरियलला जातो तिथे ती फुलांचे माळा आहेत त्या सगळ्या.
0: बरोबर,
2: ती ते फुल त्या $2 कॉईनवरती आहे.
0: अच्छा, श्रोते, माझ्या हातात ते ॲक्च्युली नाणं नाही आहे, नाणं कवरमध्ये आहे आणि ते कवर माझ्या हातात आहे. बरोबर मधोमध लाल रंगाच्या पॉपीचं चित्र आहे. म्हणजे तुमच्याकडे हातात पडलंच इन केस सर्क्युलेशन मध्ये तर लक्षात यावं म्हणून
1: त्या दिवशी लोटोचं तिकीट नक्की घ्या. कारण ते तेवढं रेअर आहे. कारण हे जेव्हा रिलीज झालं आज सर्क्युलेशनमधनं मिळण्याची शक्यता ही 1/1,000,000 आहे.
0: अरे बापरे.
1: कारण सगळीच्या सगळी नाणी ही कलेक्टर्सच्या कलेक्शनमध्ये आहेत. म्हणजे अगदी एक्स्ट्रीम प्राइसेस सांगायचं झालं तर याचं अनसर्क्युलेटेड रेड पॉपीचं जो रोल आहे 25 नाण्यांचा त्याची ॲव्हरेज किंमत $5,000 $87,000 बघितलेली आहे. याची फेस व्हॅल्यू फक्त $50 होते.
0: बापरे. आणि आता एक थोडा वेगळा प्रश्न क्विकली अशासाठी की तुम्ही हे नाणं आणलं थँक्यू बघून म्हणजे तो ह्याचा अंदाज जरा जास्त चांगला येतोय. पण ह्याच्यावर खूप सारी माहिती आहे म्हणजे डिनॉमिनेशन काय आहे ते ऑब्व्हियसली लिहिलेलं आहे पण कुठल्या तरीची मेटल्स आहेत त्याचं वजन किती आहे डायमीटर फिनिश कसा आहे डिझायनर कोण होता आणि त्या नाण्यामागचं बॅकग्राऊंड का नाणं काढलं एवढं सगळं त्या पॅकेटवर लिहिलेलं आहे. तर सगळी जे काय काय म्हणतात त्याला कॉमेमोरेटिव्ह कॉइन्स स्मरणातली नाणी किंवा स्मरणासाठी काढलेली नाणी सगळी अशीच येतात का अजून काही?
1: खूप चांगला प्रश्न आहे. आता जे तुम्ही बघत आहात ते रेग्युलर रेड पॉपी कॉइन आहे. याची आज मार्केट व्हॅल्युएशन $275-450 आहे. याच्यामध्ये सी म्हणजे कॅनबेरा मिंटेड कॉइन्स येतात जे 50,000 घरातच फक्त मिंट केलेली आहेत. त्याची व्हॅल्युएशन $850-950 एक कॉइन एवढी ती व्हॅल्युएशन रेड पॉपी सी कॉइनची आहे. जेव्हा ते ओरिजिनली रिलीज केलं गेलं त्याची किंमत साधारण $100 पण नव्हती. ही व्हॅल्युएशनचं वाढ आहे आणि ऑब्व्हियसली ते पहिलं नाणं होतं म्हणून. आज जर कोणी चालू करणार असेल तर मी सांगेल की आता राजाची नाणी चेंज झाली म्हणजे राजाच्या फीचरची नाणी यायला लागली 2023 डिसेंबरपासनं. $1 किंग्स चार्ल्स III पहिलं नाणं $1 2023 मिळणं पण सर्क्युलेशनमध्ये रेअर आहे.
0: इतकी पुन्हा तेच
1: कलेक्टर्सनी उचलून
0: ठेवलेली आहे.
1: म्हणजे आलं दिसलं नॉर्मल कंडिशन मध्ये आहे ते बाजूला काढून ठेवलं जातं कारण ते राजाचं पहिलं नाणं आहे. तसं $2024 $2 चार्ल्स III पहिलं नाणं पहिली नोट आपल्याकडे अजून यायची आहे चार्ल्स III. पण जी ब्रिटनमध्ये छापली गेली 5 पाऊंडाची एका साईडला चार्ल्स III आणि एका साईडला चर्चिल विन्स्टन चर्चिल यांचं चित्र असलेली त्या नोटेचं व्हॅल्युएशन पण खूप आहे.
0: अच्छा. पण मग असं आता चंद्रकांतजींनी सांगितलं ते रेड पॉपी विषयी तुझ्याकडे काय?
1: माझ्याकडे शिवराई आहे. शिवराईचा पैसा
0: ऐकणारे सगळेजण माहिती घ्यायला बसलेले शून्य माहिती सगळं असे
1: नाही नाही आधी म्हणून मी नाव सांगितलं. तर शिवराई हा शिवकालीन पैसा आहे.
0: अच्छा.
1: हा प्रत्येक आता छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये सगळ्यात उच्च स्थानी आहेतच आणि त्यामुळे त्या नाण्याचं माझ्यासाठी महत्त्व जास्त आहे. आणि कधी काळी कदाचित माझ्या राजाचे हात त्याला लागले असतील असं मी गृहीत धरतो म्हणून त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी जास्त.
0: हे किती छान आहे. म्हणजे नुसती इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट नाही तर ती भावनिक गुंतवणूक सुद्धा आहे त्यामध्ये.
1: आणि दोन अजून नाणी मला पूर्वी म्हणजे आजही ट्रेकिंगचा छंद आहे तर आम्ही किल्ले चढायचो. तर एका म्हणजे ट्रेकिंगच्या वेळेला दोन नाणी मला जुनी अशी म्हणजे दगडासारखीच दिसत होती ती साफ केल्यानंतर ती नाणी सापडली. त्याला बहामनी सल्तनतची ती नाणी आहेत हे मला नंतर अभ्यास केल्यानंतर कळलं. जे पहिलं इस्लामिक सल्तनत होतं दख्खनमधलं

0: कल्पना करा, 14व्या शतकातलं म्हणजे मी 600 वर्षापूर्वीची दोन तांब्याची नाणी हातात धरून बसलेलं आहे. 600 वर्ष हा काळ, त्या नाण्यांची किंमत बाजूला ठेवली तरी नुसत्या काळाच्या किमतीने किती होतो आणि तो आनंद हे सुब्रत चंद्रकांतसारखे लोक आपल्या छंदातनं मिळवत आहेत हे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. 600 वर्षापूर्वीचं नाणं. पण ह्यामध्ये तुम्हाला असा कधी प्रश्न पडला की हा छंद माझा आहे मी करतोय, एकटेपणा वाढतो की कमी होतो, सामाजिक आयाम आहेत का ह्या छंदाला?
1: चांगला प्रश्न विचारला तू. तसं मगाशी म्हटलं आणि जेव्हा आता आम्ही दोघं किंवा आपण तिघं राहतात की आपण ज्या काळातनं आलो त्यावेळेस मोबाईल वगैरे काहीच प्रकार नव्हता आणि त्यावेळेस ही नाणी गोळा करत असताना असंच कुणाशी शेअर केलं मित्रमंडळीबरोबर की कदाचित तो असेल किंवा त्याचा कोणतरी मित्र कोणतरी असायचा, अरे माझा मित्र, मग त्याला म्हणायचं अरे मला ओळख करून दे. मग ती ओळख करून दिल्यानंतर तिथून ते एक्सचेंज सुरू झालं, म्हणजे असं तो ते वाढत गेलं ते. आणि मग तेव्हा ते एक एक कुणाकडं दोन अशा प्रकारची दोन जर सेम नाणी असतील तू हे घे मला ते दे असं ते एक्सचेंज झालं.
0: अच्छा, म्हणजे ही साखळी वाढवण्याची प्रक्रिया आहे, एकटेपणा नाही.
1: एकटेपणा अजिबात ते देत नाही, कारण का तुमच्या तुम्हाला जसं आता तुम्ही का मी तुमच्याकडे तुम्ही जेव्हा ते नाणं बघत होता आता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जो होता आता तो बघण्यासारखा होता.
0: नाही खरोखर म्हणजे 600 वर्ष जुनं नाणं ही कल्पनाच इतकी अप्रतिम आहे की मला ते आणि शब्द कमी पडतात. मला दुर्दैवाने आपल्यामध्ये शब्द हेच संवादाचं साधन असल्यामुळे ह्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही.
1: त्यामुळे एकटेपणा त्यात कधीच येत नाही. तुम्ही असे मनापासून
0: चार मित्र
1: वाढतात.
0: अरे वा,
2: हे जेव्हा तुम्ही छंद म्हणून त्याच्याकडे बघता किंवा आवड म्हणून त्याच्याकडे बघता तेव्हा हे सगळी नाणी हे सगळी तिकीट तुमचे सखे सोबती होतात आणि ते ऑन अन इमोशनल ग्राउंड बोलायला लागतात.
0: अच्छा,
2: म्हणजे प्रत्येकाचं डिझाईन, प्रत्येकाचं जसं कम्युमरेटिव्ह कॉइन्स आहेत वगैरे वगैरे, त्याच्या मागचा असलेला इतिहास, हे सगळं जिवंत झाल्यासारखं वाटतं. म्हणून त्यांचं अस्तित्व अजून महत्त्वाचं आहे.
0: पण मग ह्याच्यात एक उपप्रश्न, तुम्ही जेव्हा या छंदाला सुरुवात केली तेव्हाचं तुमचं वय आणि आत्तापर्यंत तुम्ही हे घेऊन आलेलात, आता हे छंद तुमचा चालू राहिला, तुम्ही जाणीवपूर्वक तो जोपासलात म्हणून ह्या वयात पण आहे, तुम्हाला काय वाटतं माझ्यासारख्या मध्यमवयीन माणसाने हा छंद सुरू केला तर तो किती म्हणजे मी ॲप्रोप्रिएट हा शब्द वापरणार नाही पण तो कितपत पॉसिबल आहे?
2: फार चांगला प्रश्न आहे. मी आलो ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा माझं वय साधारण 35 तर होतं. आता तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये ऑलरेडी खूप सगळी 20 सेंटची वेगवेगळी नाणी, 50 सेंटची वेगवेगळी नाणी, सगळ्या व्हरायटीज अवेलेबल होत्या. ठीक आहे, तर आता सगळ्यात जास्त चिल्लर कुठे हाताळली जाते असा जेव्हा मी विचार केला तेव्हा बेकरीचं दुकान असं मला एक जाणवलं. मी वेस्टमिडला होतो तर तिथे वेस्टमिड व्हिलेजमध्ये एक चायनीज बेकरीचं दुकान आहे, तर तिथे नॉर्मली ब्रेड घेताना थोडी ओळख झाल्यावरती त्या व्यक्तीला एक रिक्वेस्ट केली की जेव्हा कधी तुम्हाला असं वेगळं दिसणारं 20 सेंट 10 सेंट 50 सेंटचं नाणं दिसेल ते बाजूला काढून ठेवा, माझी जेव्हा चक्कर होईल तेव्हा मी ते विकत घेईल आणि हा अख्खाच्या अख्खा अल्बम जो तुम्हाला दिसतोय हा फक्त त्या व्यक्तीने मला मदत केलेलं आहे भरून द्यायला.
0: बाप,
2: ॲट फेस व्हॅल्यू.
0: एक हाताने उचलण्याजोगा नाही आहे अल्बम श्रोते. अच्छा, म्हणजे वय हे त्याला बंधन नाही,
2: बंधन
0: करण्यालाही नाही आणि पुढे जोपासण्यालाही नाही. अच्छा, हे ऐकून मला फार बरं वाटलं कारण आपले श्रोते जे ऐकतायत त्यामध्ये माझ्या अपेक्षेनुसार जशी तुमच्या माझ्या वयोगटातली लोक आहेत तसे तरुणही असतील आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठही असतील, त्यामुळे तो प्रश्न म्हणून मला खरं तर सुचला.
1: एक यात ॲडिशन करा असं वाटतं, आता जस एक 2-4 महिन्यापूर्वीच असून इथेच एक मित्र ओळख झाली पंजाबमधनं आहेत ते, जसं मगाशी म्हटलं की $2 कलर्ड कॉइन्स आहेत त्या रिंगवाले, तर ते असाच आमचा विषय झाला. तेव्हा ते म्हणलं अरे माझ्याकडे हे आहेत की हे आहेत म्हणून ते अशा 4 बरण्या भरून घेऊन कॉइन घेऊन आले.
0: बाप रे,
1: तसे कलर्ड. मग जसं आता माझं डॉक्टरांचं असं या संदर्भात बोलणं होत असतं, मग आता ते फाईन प्रिंट बघायचं झालं तर ते कसं चेक करायचं म्हणून डॉक्टरने मला एकदा सांगितलं होतं की एक्झॅक्टली बघायचं असेल त्याला मायक्रोस्कोप खाली बघायचं. तसं मी त्यांना सुचवलं, म्हणजे एक काम करा, ईबेवरती एक मायक्रोस्कोप विकत घ्या आणि त्यातून

0: तुम्हाला ही अशी त्यातनी अशी काही कॉनी सा कॉईन सापडतील ते तुम्ही बाजूला ठेव साठवत जा, आणि ते पण एक अल्बम मिळतो त्याच्यामध्ये स्टोअर करत जा, म्हणजे तो सेफ राहील.
1: अच्छा, मी खरं तर म्हणणार होतो ह्या प्रश्नानंतर आपण एक पटकन गाणं ऐकू काय, पण मला नवीन प्रश्न सुचलाय. मायक्रोस्कोप हे म्हणजे नाणं खरं आहे खोटं आहे ओळखण्यासाठी का त्याची परिस्थिती बघण्यासाठी का?
2: नाणं खरं आहे किंवा खोटं आहे याच्यासाठी नाही वापरला जातो. युजली जी खरी नाणी आहेत त्याच्यामधले फाईन डिटेल्स बघण्यासाठी, मॅग्निफाय करण्यासाठी, म्हणजे तुम्ही भिंगापासून सुरुवात करू शकता. अगदी मायक्रोस्कोपचाच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे अशी गोष्ट नाही आहे.
1: अच्छा,
2: तुम्ही नॉर्मल भिंग वापरून तुम्ही ते काय म्हणतात त्याला तपासून बघू शकता की बाबा काय आहे ते. हां, पण तुम्हाला खरंच तुमचं कलेक्शन खूप मोठं झालं आहे आणि तुम्ही एरर कॉईन शोधताय तर त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोस्कोपसारखा दुसरा मदतगार नाही. आणि जुनी नाणी खरी आहेत किंवा खोटी आहेत असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये वेट साईज नाण्यांची बघून त्या काळातले साधारण ॲव्हरेज वेट साईज इंटरनेटवरती अवेलेबल आहे ती पहिली टेस्ट असते. दुसरी टेस्ट जुनी जी सगळ्यात सोपी आहे ती मॅग्नेट टेस्ट आहे. म्हणजे पूर्वीची सगळी जी नाणी आहेत ती युजली सिल्वर गोल्ड किंवा कॉपर ची बनवलेली असतात, त्यामुळे ती मॅग्नेटला चिकटणार नाही. ती जर फोर्ज्ड कॉइन्स असतील किंवा नवीन पद्धतीने जुनी नाणी बनवायचा प्रयत्न केला असेल तर युजली ते जे मेटल्स असतात त्याच्यामध्ये आयन असतात त्याच्यामध्ये ते लगेच मॅग्नेटला चिकटतं. डिझायनिंग जे आहे ते नाणी जेव्हा ओरिजिनली बनवली जातात तेव्हा त्याचं फार फाईन डिझायनिंग आहे, ते खोट्या नाण्यांमध्ये तेवढं दिसत नाही. दुसरी गोष्ट, जुनं दाखवण्यासाठी नाणी आर्टिफिशियली जेव्हा टोन केली जातात आणि नॅचरली जसा त्याला गंज किंवा टोनिंग होतं याच्याही मध्ये फरक आहे. पुन्हा या फरक तुम्हाला ऑब्झर्वेशननेच शिकायला मिळतात, याचे वेगळे क्लासेस नाही.
1: अच्छा, म्हणजे कुठेतरी रेफरन्स मिळेल पण तुमचं ज्ञान त्याच्याबरोबर चालू ठेवणं गरजेचं आहे. अच्छा, एक छोटासा ब्रेक घेऊया, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा या विषयाकडे येऊया, कारण अत्यंत इंटरेस्टिंग विषय असला तरी सुद्धा ही छोटीशी विश्रांती.

0: श्रोते हो कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. तर सुप्रत आणि चंद्रकांतजी, मला थोडासा गिअर बदलून असं विचारायचं आहे की नाणी आणि तिकीटं गोळा करणं आणि त्याविषयीचं माहिती अद्ययावत ठेवणं हे सगळं त्या छंदाबरोबर सुरू होतं आणि टिकतं आणि वाढतं देखील, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींची देखील जोड. आता आपण शिवराई बघितली किंवा वहामनी किंवा त्याच्या आधीचा पैसा बघितला, 1868 सालच्या तिकिटांची गोष्ट केली, म्हणजे इतिहासाचा तर संबंध आहेच, पण त्या त्या काळची संस्कृती, त्यावेळेचा कदाचित भूगोल देखील, ह्या सगळ्याची माहिती असणं त्या ज्ञानाला पूरक आहे अशी माझी समजूत आहे. तुम्हाला काय वाटतं?
1: मी उलटं सांगेल की त्याच्यामुळे आपल्याला ते ज्ञान मिळतं किंवा त्याचं इंट्रोडक्शन होतं की अरे या काळामध्ये पेपरची क्वालिटी, तिकिटांचा जर विषय घेतला, पेपरची क्वालिटी अशी होती, प्रिंटिंग प्रेस, कारण तिकीट म्हटल्यावरती एक देशाचं रिप्रेझेंटेशन असायचं, त्यामुळे सगळ्यात चांगला पेपर कुठल्याही देशाचा बघा तुम्ही, तो तिकिटांसाठी वापरला जायचा. म्हणजे आज सकाळी जेव्हा मी त्यांना माझा जुना तिकिटांचा अल्बम चंद्रकांतजींना दाखवत होतो तेव्हा त्यांना तोच फरक दाखवला की अगदी ग्रेट ब्रिटनसारख्या त्या काळातल्या अद्ययावत देशांमध्ये 1950 तिकीट आणि 1967 तिकीट 17 वर्षांच्या गॅपमध्ये प्रिंटिंगमध्ये जे म्हणतात त्याला प्रोग्रेस झालेली आहे ती ॲक्च्युली त्या स्टॅम्प्समध्ये दिसते. तो कलर असो, ते फीचर्स असो, ते डिटेलिंग असो, ते कॉर्नर्स क्लिअर कट क्लीन कटवाले असो, हेच जेव्हा तुम्ही 1868 तिकीटं बघतात त्याच्यामध्ये परफोरेशन्सचे इश्यूज, जाड पेपर, या सगळ्या गोष्टी किंवा मागे लावलेला जो गम असतो, डिंक जो असतो, तोही वेगळ्या जास्त चिकट पद्धतीचा, हे सगळ्या गोष्टींचं व्हेरिएशन येतं. म्हणजे पूर्वी काही चुका ज्या मी केल्या इथे नमूद करू इच्छितो की त्या एन्व्हलपवरती तिकीटं लागलेली आहेत ती काढून माझ्या अल्बममध्ये लावायचा प्रयत्न केला, त्या गमची क्वालिटी खूप चांगली असल्यामुळे ते तिकीट निघता निघता फाटायचं, कॉर्नर्स कट व्हायचे, पण तेव्हा हे कळायचं नाही की त्याचं काय महत्त्व आहे. आज अनहिंज्ड मिंटेड, हिंज्ड मिंटेड याच्यामधला जो फरक जेव्हा आपण बघतो व्हॅल्यूचा, की तेच स्टॅम्प $5 अगदी कसं तरी अवस्थेतलं मिळतं, त्याच याच्यामध्ये जर सगळ्यात चांगली क्वालिटी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर $1500 सहज त्या तिकिटाची किंमत जाते. मी नाण्याबद्दल तर बोलतच नाही.
0: ओ अच्छा.
1: त्यामुळे क्वालिटी मेंटेन करणं हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इम्प्रूव्ह होत गेलं आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगलं, किंवा रादर तुम्हालाही हा विषय आवडेल, की एरर्स सापडणं हे आता खूप कमी झालेलं आहे.
0: अच्छा.
1: पूर्वी एरर्स खूप यायचे, हाफ किंवा डबल मिंटेड कॉइन्स दोन्ही साईडला
0: सेम
1: शोलेमध्ये होतं
0: की छाप किंवा काटा, दोन्ही
1: छापा किंवा काटा, ते तशी चूक आज मिंट्स कडनं होत नाही.
0: अच्छा.
1: आता याच्यावरनं फक्त एक छोटासा इतिहास जो ऑस्ट्रेलियन नाण्यांचा आहे, ऑस्ट्रेलियाची सगळ्यात पहिली नाणी जी आहे ती ऑस्ट्रेलियन नव्हतीच, ती स्पॅनिश इन्व्हेडर्स जेव्हा येऊन गेले त्यांच्याकडचे जे 40,000 चांदीची नाणी इथे ठेवून घेतली यांनी, त्याच्यामधनं 1813 होली डॉलर आणि डम्प डॉलर असे दोन नाणे, म्हणजे भोग पडून मधला जो गोळा बनला तो डम्प आणि बाहेरचा जो होता तो होली डॉलर, हे नाणे बनवली गेली सर्क्युलेशनमध्ये इनिशियली.
0: होली म्हणजे होल असलेला,
1: होल असलेला आणि मधला जो आहे तो डम्प, मधला जो आहे तो डम्प. ती चांगल्या स्थितीतली मिंट मधल्या स्टेट मधली जर मिळाली तर त्याचा 250,000 पासून पुढे किंमत आहे
0: चांगल्या परिस्थितीतली.
1: चांगल्या परिस्थितीतली डम्प जे आहेत ते 1500 साधारण अवेलेबल आहेत असं अंदाज आहे. होली डॉलर जे आहेत ऍक्च्युअली बाहेरचे.

karanlıklar bin parçaya, gün olur ufalanır.

0: 98.5
1: 2000 FM.
0: 98.5
1: 2000 FM.

0: 98.5
1: 2000
0: FM.
2: Io sono sempre questo.